0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केले शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: नमस्कार, तुम्ही ऐकता वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू. संस्कृतम वदामह हा कार्यक्रम ऐकण्याची वेळ झाली आहे. उद्देश हाच आहे की संस्कृत शिकण्यासाठी तुम्हाला प्रेरित करणं. तर हा प्रोग्राम आपण ऐकणार आहोत चारुहासिनी भावे यांच्यासोबत. लगेच सुरुवात करूया, ऐकत राहा वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू.
1: नमस्ते, भवन्तः शृण्वन्तः सन्ति वेणुध्वनि FM 90.4 KLE कनसू. अस्माकं संस्कृत कार्यक्रमः अस्ति संस्कृतं वदामः. अहम् अस्मि चारुहासिनी भावे. वयं प्रथमं प्रार्थनां कुर्मः.

आतापर्यंत आपण संस्कृतम वदामह हा कार्यक्रम ऐकत होतो. संस्कृत ही भाषा पूर्वी बोलली जायची, पण अजूनही ती भाषा आपण जपली पाहिजे किंवा त्याची प्राचीन जी संस्कृती आहे ती जपली पाहिजे म्हणून आमचा प्रयत्न होता. कसा वाटला जरूर कळवा. नंबर आहे 9019904904. पुन्हा येणारच आहे तुम्हाला भेटण्यासाठी उद्याच्या कार्यक्रमात, पण तोपर्यंत ऐकत राहा वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू.

नमस्कार आणि मनीषाकडून शुभ सकाळ सुद्धा. तुम्ही ऐकत आहात वेणू धोनी 90.4 FM KLE कणसू आणि भक्तिमय सकाळ. आज आहे गुरुवार 20 ऑगस्ट 2026 आणि सर्वात आधी आजचा सुविचार. चांगले विचार मनाला शांती देतात, चांगली कर्मे जीवनाला अर्थ देतात आणि चांगली माणसे जीवन सुंदर बनवतात. श्रोदेव, प्रत्येक नवीन दिवस हा ईश्वराने दिलेली एक सुंदर भेट आहे. चला कृतज्ञतेने आणि सकारात्मक विचाराने आजच्या दिवसाची सुरुवात करूया. आजचे दिनविशेष सांगते आणि त्यामध्ये जागतिक स्तरावरती काय घडलं ते पाहू. कुस्तीगीर सुशील कुमार यांनी बीजिंग ऑलिम्पिक मध्ये ब्रॉन्झ पदक जिंकले. भारतातील फिरोजाबाद रेल्वे अपघातात 258 जणांचा मृत्यू झाला. 8 वर्षाच्या युद्धानंतर इराण इराक युद्धबंदी करार झाला दिवस होता आजचा. दुसरे महायुद्ध झाल्याने फ्रान्समधील भूमिगत चळवळ उकडून काढण्याच्या उद्देशाने जर्मनांनी एका दिवसात 50,000 नागरिकांना अटक केली. सर रोनॉल्ड रॉस यांनी भारतात हिवतापाच्या जीवाणूचा शोध लावला दिवस होता आजचा. राजा राममोहन रॉय, द्वारकानाथ टागोर, कालीनाथ रॉय यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केली तीही आजच. शिवाजीराजांनी दख्खनेमध्ये येण्यासाठी नरवीर घाटी हे ठाणे खोटे दस्तावेज दाखवून ओलांडले तोही दिवस होता आजचा. आता आजचे जन्मदिवस पाहू. एनआर नारायण मूर्ती भारतीय उद्योगपती इन्फोसिस कंपनीचे सहसंस्थापक पद्मविभूषण पद्मश्री यांचा जन्म आजचा. राजीव गांधी भारताचे 6वे माजी पंतप्रधान आणि आधुनिक तंत्रज्ञानाचे समर्थक नेते भारतरत्न यांचाही जन्म आजच्याच दिवशीचा. गोस्त पाल भारतीय फुटबॉल खेळाडू यांचाही जन्म आजच आहे. हे होते आजचे दिनविशेष आणि आता एक छानसं भक्तिगीत ऐकत राहा वेणू धोनी 90.4 FM KLE.

भक्तिमय सकाळमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते. केली वेणुधुनी 90.4 FM वरती तुम्ही ट्यून इन आहात आणि आता आपण आजचं राशी भविष्य ऐकू. सुरुवात करते मेष राशीपासून. आज उत्साह आणि आत्मविश्वास वाढेल. नवीन कामांमध्ये प्रगतीची संधी मिळेल. वृषभ रास, आर्थिक बाबतीत दिवस समाधानकारक राहील. अनावश्यक खर्च टाळा. मिथुन रास, संवाद आणि संपर्कातून नवीन संधी मिळू शकतात. महत्वाचे निर्णय शांतपणे घ्या. कर्क रास, कुटुंबातील वातावरण आनंदी राहील. जवळच्या व्यक्तीकडून भावनिक आधार मिळेल. सिंह रास, तुमच्या कामाची दखल घेतली जाऊ शकते. आत्मविश्वासाने जबाबदाऱ्या पूर्ण करा. कन्या रास, नियोजन आणि मेहनतीमुळे चांगले परिणाम मिळतील. आरोग्याची काळजी घ्या. सहा राशींचं भविष्य पण ऐकलेलं आहे आणि आता एक छानसं भक्तिगीत ऐकत राहू. 90.4 FM KLE कनसू भक्तिमय सकाळ.

भक्तिमय सकाळमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. केली वेणुधुनी 90.4 FM वरती तुम्ही ट्युनिन आहात आणि आता आपण पुढच्या 6 राशी ऐकू, ज्यामध्ये तुळराज. नात्यांमध्ये समतोल राखल्यास दिवस आनंददायी राहील. सहकार्यामुळे कामे सोपी होतील. वृश्चिक रास, महत्वाच्या कामात यश मिळू शकते, मात्र घाई न करता निर्णय घ्या. धनुरास, नवीन कल्पना आणि संधी मिळतील. सकारात्मक दृष्टिकोन कायम ठेवा. मकर रास, मेहनतीचे फळ मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक नियोजनावर लक्ष द्या. कुंभ रास, मित्रांनी सहकाऱ्यांकडून चांगले सहकार्य मिळेल. नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळू शकते. आणि शेवटची मीन रास, मन प्रसन्न राहील. कुटुंबासोबत आनंदाचा वेळ घालवाल. आध्यात्मिक कार्यातून समाधान मिळेल. हे होतं 12 राशींचं भविष्य. तुम्ही एकत्र वेणुधुनी 90.4 FM KLE कनसू भक्तिमय सकाळ.

0: नमस्कार, तुम्ही ऐकत आहात वेणुध्वनी 90.4 FM KLE कनसू. स्वस्थ मन निरोगी शरीर या सिरीज प्रोग्राममध्ये मनीषा तुमचं स्वागत करते. या प्रोग्राममध्ये आपण डॉक्टर अमा मराठे यांना ऐकणार आहोत, ज्या एक मनोविकास आणि मानसोपचार तज्ज्ञ आहेत. लगेचच कार्यक्रमाला सुरुवात करते. ऐकत रहा वेणुध्वनी 90.4 FM KLE कनसू.
1: नमस्कार, मी डॉक्टर रमा मराठे, मनोविकास आणि मनोविकार तज्ज्ञ. मानसिक आरोग्य या संवाद मालेत आज आपण PTSD म्हणजे पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर याविषयी चर्चा करणार आहोत. PTSD म्हणजे जेव्हा आघातामुळे शारीरिक दुखापतीपेक्षा मानसिक वेदना खूप अधिक असतात. माणसाच्या आयुष्यात घडलेली भयानक धक्कादायक घटना, जेव्हा त्याच्या स्वतःच्या किंवा अत्यंत प्रिय व्यक्तीच्या जीवन मरणाचा प्रसंग निर्माण होतो किंवा तशी प्रचंड भीती त्याला वाटते, तेव्हा या मानसिक आघाताच्या पश्चात त्याची तणावग्रस्त भयग्रस्त परिस्थिती

स्थिती म्हणजेच PTSD आणि यामध्ये या आघातामुळं शारीरिक दुखापतीपेक्षा मानसिक वेदना खूप अधिक असतात. मानसिक आघाताची कारणं लक्षात घ्या. प्रचंड मोठा मानसिक आघात या प्रसंगातून व्यक्ती स्वतः जाते किंवा त्याची साक्षी असते. नैसर्गिक आपत्ती, महापूर, भूकंप किंवा सुनामी, सामाजिक घटना, युद्ध, बॉम्बस्फोट, दहशतवादी हल्ला, दरोडा, वैयक्तिक घटना, अपघात, खून, आत्महत्या यासारख्या कारणांनी मृत्यू किंवा हार्ट अटॅक, मेंदूतील रक्तस्राव, कॅन्सर अशा भयावह कारणांनी अकल्पित मृत्यू यांचा साक्षीदार असणं, बलात्कार, किडनॅपिंग, अपघात असे आघात स्वतःच्या बाबतीत घडणं, लंट आघात म्हणजे अशा घटना TV, चित्रपट यामध्ये पाहणं, अशा घटनांबद्दल तपशीलवार ऐकणं व त्याचा संबंध स्वतःच्या आयुष्याशी लावणं, यामुळेही PTSD हा विकार होऊ शकतो. उदाहरण, आपण काही उदाहरणं घेऊ. चिन्मय BE फायनलच्या परीक्षेला स्कूटरवरून जात होता. चौकात एका टेम्पोनं स्कूटरवरील युवकाला धडक दिली व तो युवक जागीच ठार झाला. हा अपघात चिन्मयनं पाहिला. रक्ताच्या थारोळ्यात मरून पडलेला तो युवक पाहून त्याची बोबडीच वळली, त्याला घेरी आली. तो परीक्षेला जाऊ शकला नाही, त्याला घरी आणलं. पण आता त्याच्या मनात परीक्षा, स्कूटर चालवणं, अवजड वाहनं यांची भीती निर्माण झाली आहे. 3 वर्ष झाली तो एकटा बाहेर पडत नाही, हॉर्नचा वाहनांचा आवाज सहन करू शकत नाही, त्याला अपघाताची स्वप्न पडतात. भांड्यांचा मोठा आवाज झाला तरी तो दचकतो, घाबरतो. आता त्याला OCD त्रास सुरू झालाय व मधून मधून पॅनिक अटॅक्सही येतात. तो सतत घाबरलेला असतो, आत्मविश्वास गमावून बसलाय. सोबतचे इतर मानसिक आजार, चिंताग्रस्तता, नैराश्य किंवा डिप्रेशन, OCD, फोबिया, पॅनिक अटॅक्स, थकवा, अस्वस्थता, नातेसंबंधात अडचणी, कार्यक्षमतेचा अभाव, विद्यार्थ्यांना अभ्यासात अडचणी, नोकरी व्यवसायात अडचणी, जीवनात रस वाटेनासा होतो, आत्महत्येचे विचार, सतत तणावग्रस्त राहिल्यामुळे अंगदुखी व मनोकायिक आजार. लक्षणे व तक्रारींचे स्वरूप पाहू. PTSD मधील लक्षणे व तक्रारींचे स्वरूप पाहू. आघात पुन्हा पुन्हा जगणं, फ्लॅशबॅक व भीतीदायक स्वप्न. ज्या परिस्थितीत आपल्या किंवा इतरांच्या जीवाला धोका निर्माण झाला अशी परिस्थिती त्यानंतरही नेहमी परत परत कल्पनेत अनुभवणं, सतत त्या घटनेची चित्र डोळ्यासमोर येणं, विचार मनात येणं, त्यावेळी जाणवलेल्या भीतीदायक भावना, सुन्नपणा, हतबलता, भयावहपणा, जणू काही तो प्रसंग आत्ताच घडत आहे इतक्या तीव्रतेनं जाणवणं, तशी शारीरिक लक्षणं निर्माण होणं म्हणजे थरथर, घाम, धडधड, त्याबद्दल भीतीदायक स्वप्न पडणं, भीतीनं थरथरत दचकून घाम फुटून जाग होणं, घेरी किंवा चक्कर येणं इत्यादी. आणखी एक महत्वाचं लक्षण म्हणजे गोष्टी टाळणं. ज्या घटनेची आठवण करून देणाऱ्या मनातील किंवा बाहेरील गोष्टींनी मानसिक त्रास होतो, त्या घटनेची आठवण करून देणाऱ्या मनातील किंवा बाहेरील गोष्टींनी मानसिक त्रास होतो म्हणून अशा गोष्टी, वस्तू, परिस्थिती, बातम्या, माणसं PTSD झालेली व्यक्ती टाळण्याचा प्रयत्न करते. घराबाहेर न पडणं, लोकात न मिसळणं याचा दैनंदिन जीवन, अभ्यास, कामकाज यावर परिणाम होतो. कार्यक्षमता कमी होते, कामात चालढकल होते. अति जागरूक होणं. PTSD झालेली व्यक्ती अति जागरूकता दर्शविते. सतत सतर्क असणं, दचकणं, एकाग्रता कमी होणं, चिडचिडेपणा, झोप न येणं किंवा लागली तरी शांत झोप नसणं, पटकन दचकायला घाबरायला होणं, अंगदुखी, ताठर स्नायू इत्यादी. आता पोस्ट ट्रोमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर किंवा PTSD याबाबत उपाय आणि उपचार कोणते याविषयी माहिती घेऊ. अक्यूट स्ट्रेस रिॲक्शन, अशी घटना घडल्यावर साधारण 72 तास मानसिक त्रास जाणवणं साहजिक आहे. यावेळीच उपचार केल्यास PTSD खूप प्रमाणात टाळता येईल. औषधोपचार, प्रथमतः औषधोपचारांच्या सहाय्यानं रुग्णाची भीतीने निर्माण होणारी शारीरिक व मानसिक लक्षणे नियंत्रित करण्यात येतात. आहार, व्यायाम, स्वयंसूचना आणि रिलॅक्सेशन थेरपी याचाही PTSD परिणाम किंवा असे अटॅक्स वारंवार येण्याची तीव्रता किंवा वारंवारिता अर्थात फ्रिक्वेन्सी कमी करता येते. हिप्नोथेरपी, NLP, टीचबॅक थेरपी यांचाही खूप उपयोग होतो.

0: अर्थात हे सर्व मानसोपचार तज्ञ करू शकतात. मानसोपचार पद्धती: अनुभवी मानसोपचार तज्ञाकडून CBT एक्सपोजर थेरपी यांनी ज्या गोष्टीमुळे त्रास होतो किंवा वाढतो त्याला सामोरे जाण्यास शिकविले जाते व हळूहळू वेगळ्या कारणांनी वाढणारा त्रास नियंत्रणात आणला जातो. बिहेव्हिअरल थेरपीचाही खूप उपयोग होतो. समुपदेशन किंवा काउन्सिलिंग: रुग्णाला हे समजत असतं की ही घटना आता घडत नाहीये, आपण घाबरण्याची गरज नाही, पण तरीही तो त्याची मानसिक व शारीरिक प्रतिक्रिया किंवा रिएक्शन थांबवू शकत नाही, यासाठी समुपदेशन आवश्यक. एकंदरीत हा त्रास फक्त समजावून सांगितल्यानं कमी होत नाही, तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली घेतलेले योग्य ते औषधोपचार, समुपदेशन किंवा काउन्सिलिंग, मानसोपचार पद्धती, जीवनशैलीतील बदल या उपायउपचारांनी मात्र या आजारातून पूर्णपणे मुक्त होता येते. उपचार जितके त्वरित तितका परिणाम अधिक आणि बरं होण्यास लागणारा कालावधीही कमी. म्हणूनच PTSDच्या बाबतीत तात्काळ उपाय आणि उपचार सुरू करा. धन्यवाद.
1: हा होता आजचा विशेष कार्यक्रम स्वस्थ मन निरोगी शरीर, ज्यामध्ये आपण डॉक्टर रमा मराठे यांना ऐकलं, ज्या मनोविकास आणि मानसोपचार तज्ज्ञ आहेत. ही होती KL वेणुधोनी 90.4 FM ची प्रस्तुती. नमस्कार.

0: आरोग्य क्षेत्रात आपले भविष्य घडवू इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी केली अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च बेळगावी अंतर्गत असलेल्या स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ तर्फे इंटिग्रेटेड BPH प्लस MPH हा 5 वर्षांचा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. विज्ञान वाणिज्य किंवा कलाशाखेतून पूर्व विद्यापीठ शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येईल. तसेच डिप्लोमा पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना थेट दुसऱ्या वर्षात प्रवेशाची संधी उपलब्ध. पदवीधर विद्यार्थ्यांसाठी 2 वर्षाचा मास्टर ऑफ पब्लिक हेल्थ अर्थात MPH अभ्यासक्रमही उपलब्ध आहे. NAAC कडून A+ मानांकन प्राप्त विद्यापीठात जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा, अनुभवी व बहुविषयक प्राध्यापक वर्ग आणि समुदायाशी निगडीत शिक्षणाचा लाभ घ्या. काहेर हेल्थ अँड डेमोग्राफिक सर्वेलन्स साईटच्या माध्यमातून प्रत्यक्ष अनुभव मिळवा. तसेच थॉमस जेफरसन युनिव्हर्सिटी अमेरिका, उमेय युनिव्हर्सिटी स्वीडन, PHFI कॅम्पबेल साऊथ एशिया आणि इतर अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांबरोबरच्या सहकार्याचा लाभ घ्या. NIH, ICMR आणि UNSW ऑस्ट्रेलिया यासारख्या संस्थांच्या सहाय्याने राबवण्यात येणाऱ्या संशोधन प्रकल्पांमध्ये सहभागी होण्याची संधीही उपलब्ध. सरकारी विभाग, सार्वजनिक आरोग्य संस्था, संशोधन क्षेत्र, स्वयंसेवी संस्था आणि आरोग्य व्यवस्थापन अशा अनेक क्षेत्रात उज्ज्वल करिअरच्या संधी तुमची वाट पाहत आहेत. मग वाट कसली पाहताय? आजच ऑनलाईन अर्ज करा kaher.edu.in. अधिक माहितीसाठी भेट द्या काहेर GNMC कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. फोन नंबर 08312444444, एक्सटेन्शन 4327.
1: ಪ್ರಪ್ರಥಮ ಬಾರಿಗೆ ನಿಮ್ಮ ಹುಬ್ಬಳ್ಳಿಯಲ್ಲಿ ನವ ಹಾಗೂ ಯುವ ಉದ್ಯಮಿಗಳು, ಸ್ಟಾರ್ಟ್ಅಪ್ ಬಿಸ್ನೆಸ್ಗಳು, ಸ್ವ ಉದ್ಯೋಗ ಆರಂಭಿಸುವವರಿಗೆ ಇದೊಂದು ಸುವರ್ಣ ಅವಕಾಶ. ನಿಮ್ಮ ಆಲೋಚನೆಗಳನ್ನು ಆದಾಯವಾಗಿ ಪರಿವರ್ತಿಸುವ ಕನಸಿನ ಉದ್ಯಮಕ್ಕೆ ಸುಭದ್ರ ಬುನಾದಿ ಹಾಕುವ, ಉದ್ಯಮ ಸ್ಫೂರ್ತಿ ನೀಡುವ ಒಂದು ದಿನದ ಸ್ಕಿಲ್ ಡೆವಲಪ್ಮೆಂಟ್ ಕಾರ್ಯಾಗಾರ ರವಿವಾರ ದಿನಾಂಕ 18 ಅಕ್ಟೋಬರ್ 2026 ಎಂಪವರ್ 365 ಕಲ್ಪನೆಯಿಂದ ಕಂಪನಿಯವರೆಗೆ ಲಾಭದಾಯಕ ಯಶಸ್ವಿ ಉದ್ಯಮಿಗಳಾಗಲು ಕೌಶಲ್ಯ ಅಭಿವೃದ್ಧಿಪಡಿಸಿಕೊಳ್ಳಲು ಇಂದೇ ನಿಮ್ಮ ಹೆಸರು ನೋಂದಾಯಿಸಿ. ಮೊಬೈಲ್ ಸಂಖ್ಯೆ 9513519666. ಗಿಕೋನಾ ಸಕ್ಸಸ್ ಸ್ಟ್ರಾಟಜಿ.

0: नमस्कार, तुम्ही ऐकतात वेणुथोणी 90.4 FM KLE कणसू. आजच्या विशेष कार्यक्रमामध्ये मनीषा तुमचं स्वागत करते. आज आपण चरक जयंतीबद्दल ऐकणार आहोत आणि या विषयावरती माहिती देण्यासाठी माझ्यासोबत आहेत मधुरा कदम, ज्या सेकंड इयरच्या स्टुडंट आहेत BAMS KLE BMK आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय येथे, तसेच KLE आयुग्राम 3.0 टीमच्या त्या हेड आहेत. मधुरा, वेणुधोनीच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे.
1: थँक्यू मॅम.
0: आज आपण चरक जयंतीबद्दल बोलणार आहोत, तर सर्वात आधी चरक जयंती म्हणजे काय आणि याचं महत्त्व काय आहे ते सांगून देऊया.
1: तर चरक जयंती जनरली बर्थ अॅनिव्हर्सरी आहे आचार्य चरक यांची. तर ही कधी सेलिब्रेट होते? नागपंचमी, श्रावण महिन्याच्या शुक्ल संहिता आहे, अष्टांग हृदय आहेत, हे तीन मेन बृहत्रयी म्हणतात. तर त्यापैकी जनरल मेडिसिन आहे ती ज्या संहितामध्ये दिले ते आहे चरक संहिता. तर आचार्य चरक जे आहेत ते फादर ऑफ इंडियन मेडिसिन असं त्यांना म्हणतात.
0: बर,
1: चरक संहिता ही ऍक्च्युली आचार्य चरकने नाही लिहिलेली, ती त्यांचे जे फॉलोअर होते, त्यांचे जे शिष्य होते अग्निवेश, ह्यांनी ते लिहिलेलं आहे. आणि चरक संहितामध्ये खूप काही दिलेलं आहे आपल्या दैनंदिन जीवनाबद्दल, फ्रॉम उठायचं कधी, इथून आपण झोपायचं कधी, किंवा वास जे पण आपण सर्जरीज वगैरे, ह्या सगळ्याबद्दल सुद्धा आचार्य चरकांनी सगळ्या मेडिसिन, लिटरली कॅन्सर बद्दल सुद्धा त्यात त्यांनी मेन्शन केलेलं आहे.
0: तर एवढं त्यांचं महत्व आहे. तर मग आयुर्वेदामध्ये आपण आचार्य चरक यांच्या योगदानाचा इतिहास काय सांगू?
1: तर ड्युरिंग फर्स्ट अँड सेकंड CE, सो त्यावेळेस आचार्य चरक होते, तर त्यांचे खूप सारे शिष्य होते, त्यातून एक होते अग्निवेश, ज्यांनी हे सगळं नोट डाऊन केलं. त्यात खूप सारे चॅप्टर्स असे आहेत जे वन ऑन वन क्वेश्चन टाईप आहेत, की त्यांचे जे शिष्य एखादा प्रश्न विचारतात त्यांना, ते त्याचे उत्तर देतात. सो इट इज लाईक दिस, अशी ही चरक संहिता आहे. त्याच्यामध्ये टोटल 12,000 श्लोका दिलेले आहेत. तर पूर्ण चरक संहिता ही 8 पार्ट्समध्ये डिवायडेड आहे आणि 120 चॅप्टर्स आहेत त्यात. सो फर्स्ट आता सूत्रस्थान म्हणजे द बेसिक्स, तुम्ही कसं दिनचर्या ऋतुचर्या हे सगळे त्यात मेन्शन आहेत, 30 चॅप्टर आहेत त्यात. त्यानंतर हळूहळू पुढे जात जात निदानस्थान म्हणजे डिझीजचे स्टार्ट कसं होतं, तुम्ही काय खाल्ल्यानं कोणता डिझीज होतो. आता एक हा डिझीज ज्वर, लिटरली फर्स्ट चॅप्टर इज ज्वर, फीवर आपल्याला कसा येतो. तर फीवरचे पण खूप टाईप्स असतात, वेगवेगळ्या रिझन्सनं फीवर होतात, तर ते दिलेलं आहे त्यात. त्यानंतर शरीरस्थान, लहान बाळ कसं बनतं, आईच्या पोटात जे बाळ असतं ते त्याला कोणते कोणते गुण अफेक्ट करतात, मातृचे भाव पितृचे भाव हे सगळं त्यात मेन्शन्ड आहे. विमानस्थान मेजरमेंट, त्यांनी हे सुद्धा सांगितले की आपल्या शरीराचं मेजरमेंट किती आहे, आपलं सत्वगुण म्हणजे सत्वगुण आपल्या मनामध्ये, हे सगळ्याचं त्यांनी मेजरमेंट एक दिलेलं आहे.
0: अच्छा.
1: आणि त्यानंतर इंद्रिय स्थान, तर त्यात आहे अरिष्ट. सो आजकाल आपण खूप जास्त मॉडर्नाइज होत चाललो, तर त्यात असं दिलंय की जेव्हा एखाद्या माणसाच्या जवळ त्याची डेथ येते त्यावेळेस तो माणूस कसा, काय काय आपल्याला सिम्टम्स दिसतात. सो इंद्रिय स्थानमध्ये अरिष्ट बद्दल सांगितले आणि इवन अबाउट इंद्रियस, की तुमचे डोळे कसे अफेक्ट करतात, कलर कसा होतो, तुम्हाला काय काय आवाज ऐकू येऊ शकतात, विच सेज दॅट एक 15 दिवसात एक महिन्यात तुमची डेथ होईल. सो हे सगळे साइन्स त्यात दिलेले आहेत. मग कल्पस्थान, चिकित्सा स्थान, सिद्धिस्थान, सो हे सगळं त्यात ट्रीटमेंट मोडॅलिटीज, ऑल दिस इज एक्सप्लेन.
0: म्हणजे त्यांनी एक असा ग्रंथ लिहिलेला आहे त्याच्यामध्ये हे सगळं मेन्शन केलंय, म्हणजे आयुर्वेदामध्ये खूपच त्यांचं मोठं योगदान आहे. तर आणि काय सांगू शकतो आपण यांच्याबद्दल, कारण मला माहिती नाही की किती लोकांना यांच्याबद्दल जास्त माहिती आहे.
1: तर चरक संहिता हे मूल ग्रंथ आहे, त्याच्यावर आपण कोणी पण काही पण प्रश्न नाही करू शकत. सो इट इज आप्त म्हणतात त्याला, त्याच्यात जे काही लिहिलंय ते सत्य, म्हणजे काही पण त्याच्यावर आपण एक प्रश्न करू शकत. सो त्यात सगळं दिलंय. आता फर्स्ट चॅप्टर आपण जर घेतला तर त्यात स्टार्टिंगला त्यांनी इन ब्रीफ मेन्शन केलंय की तुम्ही हे हे ड्रग्स ह्यासाठी घेऊ शकता, किंवा तुम्ही दात घासायला काय काय आधीच्या जमान्यात काड्या वापरतो, टूथपेस्ट वगैरे नव्हतं. सो ऑल दॅट इज मेन्शन. त्यांनी इवन दंत म्हणजे ना चूर्ण, आता आपल्याकडं मॉडर्नाइज होऊन आपण टूथपेस्ट वापरतो, त्याच्या आधी आपण पावडर वापरत होतो, कोलगेटची वगैरे पावडर. सो त्यासाठी आपल्या टेस्ट अनुसार, आणि आयुर्वेदा इज पर्सनलाइज मेडिसिन, सो तुमची एक प्रकृती आहे, त्याच डिझीजसाठी तुम्हाला वेगळा ट्रीटमेंट दिले जाऊ शकतं. दुसऱ्यांना समजा ते त्यांची वेगळी प्रकृती आहे तर त्यांना वेगळं दिलं जाऊ शकतं. सो आणि आपल्याकडे आता जसं मी स्टार्टिंग सांगितलं वाग्भट, दॅट इज अष्टांग हृदय, ज्यांनी लिहिले अष्टांग हृदय आणि अष्टांग संग्रह, सुश्रुतने सुश्रुत संहिता लिहिले आणि आचार्य चरकांची चरक संहिता. सो सुश्रुतमध्ये मेनली ही हॅज फोकस्ड ऑन सर्जरी आणि वाघभट आहेत ते थोडे त्यांच्या टाइम नंतर आले तर त्यांनी थोडं इन्फॉर्मेशन फ्रॉम चरक संहिता आणि थोडं फ्रॉम सुश्रुत संहिता घेऊन कंपाईल्ड त्यांनी बुक दिले. म्हणजे आत्ताच्या जनरेशनमध्ये आपण एवढं 112,000 श्लोका वाचून आपण नाही करू शकत. सो हे जे अष्टांग हृदय अष्टांग संग्रह आहे ते इन कंपाईल तुम्हाला दोन्ही पण इन्फॉर्मेशन त्यातून भेटून जातात.
0: अच्छा, जसं आयुर्वेदामध्ये दिनचर्या आणि ऋतुचर्याला हे फार महत्व आहे तर त्याबद्दल आपण काय सांगू?
1: आता आपण जसं आपलं लाईफस्टाईल होत चालले, आपण ना सकाळी टाइमवर उठतो ना रात्री झोपतो, आपण कधी पण काही पण खातो, नाश्ता खूप सारे लोक करत नाहीत. आणि आपल्या संहितामध्ये दिलं आहे की भले तुम्ही एक टाइम जेवा पण व्यवस्थित जेवा. अर्ली मॉर्निंग मील इज व्हेरी इम्पॉर्टंट. तर स्टार्टिंग पासून त्यात असं सांगितलं ब्राह्मी मुहूर्ते उत्तिष्ठे, 1-4 ते 5 दरम्यान तुम्ही उठलं पाहिजे बिफोर द सनराईज, जे की आजकाल कोणी पण करत नाही. त्यानंतर मग त्यांनी दात कसे घासायचे, ते दात घासायची जी आपली काडी असते ती केवढी, त्याची थिकनेस किती असली पाहिजे, त्याची लेंथ किती असली पाहिजे, त्याला आपण सॉफ्ट कसं बनवायचं. त्यानंतर टंग क्लिनिंग टेक्निक्स ते सांगितलेले आहेत. त्यानंतर व्यायाम, अभ्यंग, उद्वर्तन. उद्वर्तन म्हणजे पावडर मसाज, आपण तेलाने मसाज केल्यानंतर पावडर मसाज सुद्धा केलं पाहिजे. व्यायाम पण आता जे लोक जिमला जातात हे सगळं करतात तर ते खूप एक्सटेन्सिव्ह वर्कआउट होतं. त्यांनी स्पेसिफिकली मेन्शन केले की आपण आपल्या शक्तीच्या फक्त अर्धी शक्तीपर्यंत आपण व्यायाम केला पाहिजे. तुमच्या कपाळावर घाम आला की तुम्ही तिथंच तुमचं व्यायाम करणं स्टॉप केलं पाहिजे, कारण मग त्यानंतर मग त्याची ऍज सच गरज नाही आहे तुम्हाला टू रिमेन स्वस्थ.
0: ओके.
1: तर अजून खूप काही दिलंय त्यांनी. मग रात्रीचर्या पण मेन्शन केले, रात्री झोपायचं कधी, काय खाऊन झोपायचं, रात्री काय खायचं काय नाही खायचं. खूप सारे लोक रात्री दही खातात, तर इट इज स्ट्रिक्टली मेन्शन की रात्रीचं दही नाही खायचं. त्याच्यामुळे आपल्या बॉडीमध्ये जे स्रोतस असतात, म्हणजे स्रोतस इन द सेन्स वेसल्स किंवा जे काही हॉलो चॅनल्स असतात, ते ब्लॉक होऊन जातात. हां, आणि इवन निद्राबद्दल मेन्शन आहे, तर त्यांनी टाईप्स ऑफ निद्रा मेन्शन केले, तुम्ही कधी झोपलं पाहिजे, कधी उठलं पाहिजे. आता खूप सारे लोकांना काय होतं की त्यांना कामामुळे रात्रीचं झोपता येते, तर त्यांनी असं पण सांगितलं जर तुम्ही रात्री नाही झोपला तर नाश्ता करायच्या आधी एक तुम्ही समजा 6 तास झोपताय तर त्याची अर्धी झोप तुम्ही घ्या आणि मग नाश्ता करा.
0: अच्छा.
1: सो तुम्हाला तेवढ्या झोपेचे जे पण फायदा होता तेवढंच तुम्हाला भेटून जाईल. सो त्यांनी इवन अडॅप्टेबल त्यांनी सगळ्या गोष्टी संहितामध्ये सांगितलेल्या आहेत. आणि इवन ऋतुचर्या म्हटलं तर जसे आता मराठी महिने आहेत आपले चैत्र वैशाख, त्यानुसारच त्यांनी ऋतू सांगितलेले, 6 ऋतू सांगितलेले आहेत. आता सध्या वर्षा ऋतू सुरू आहे, तर वर्षा ऋतूमध्ये पण त्यांनी वेगवेगळ्या मोडॅलिटी सांगितल्यात. आणि एक मेन थिंग म्हणजे ऋतू हरितकी म्हणून एक कन्सेप्ट आहे. सो हरितकी एक असं ड्रग आहे टर्मेनिलिया चेब्युला म्हणून. तर हरितकी पथ्य आहे, म्हणजे इट इज होलसम, इट कोणत्या पण ऋतूमध्ये आपण ते खाऊ शकतो. तर त्याला एव्हरी ऋतूमध्ये त्यांनी वेगवेगळ्या गोष्टीसोबत अनुपानासोबत खायला सांगितले. तर कधी हरितकी विथ गुळासोबत खाऊ शकतो, हरितकी विथ आपण साखरेसोबत खाऊ शकतो. ही जी आता वर्षा ऋतू चालू आहे तेव्हा हरितकी सैंधव लवण मिठासोबत खायला सांगितलं. तर त्यांनी काय होतं की आता जसं सीजन चेंज होतो, मागच्या सीझनमधून आपण ह्या सीझनमध्ये आलो तर आपली बॉडी लगेच अडॅप्ट होत नाही त्याला, म्हणून मग आजारी पडतो, आपल्याला ताप येतो, सर्दी होते. तर त्यासाठी ऋतू हरितकी आपण हे घरी जनरली लोकांनी खाल्लं पाहिजे. हे असं सगळं लिटरली तुम्ही जर बघायला गेला संहिता, इवन लेमन कॉमन पीपल जरी संहिता बघायला गेले तर त्यांनी जे वाचलं तर ते ते अप्लाय करू शकतात त्यांच्या लाईफ मध्ये. एवढं सिम्पल आणि अडॅप्टेबल आहे संहिता.
0: अच्छा, मग हे चरक जयंती निमित्त आपल्या केएलई बीएमके आयुर्वेदा कॉलेज आणि हॉस्पिटल येथे काही प्रोग्राम अरेंज केले होते का?
1: हो, तर आता चरक जयंती निमित्त स्पेशल आपताज आयुर्वेदा एक ट्रस्ट आहे, त्यांच्या अंडर आम्ही आयुर्ग्राम म्हणून एक इव्हेंट ऑर्गनाईज केलता.
0: बर.
1: सो तो 2 राऊंड मध्ये केलतो आम्ही. फर्स्ट होता आयुर्विद्यालय आणि सेकंड होता आयुर्ग्राम जे विलेज मध्ये झालं. तर त्याची ह्या वेळेची मेन थीम होती स्वस्थ इंद्रिय स्वस्थ इंडिया. तर स्वस्थ इंद्रिय, तर जे आम्ही आयुर्विद्यालय कॉलेजमध्ये राऊंड केलो, फर्स्ट आम्ही सर्वे घेतला त्यात की तुमचे डोळे कसे आहेत, तुमचं हिअरिंग सेन्स कसं आहे, माइंड कसं आहे, अबाउट ऑल द 5 सेन्स ऑर्गन्स. तर त्यात आम्हाला असं कळून आलं की मोर देन 50% लोकांचं स्क्रीन टाईम 6 तासापेक्षा जास्त आहे. आफ्टर डुईंग 9 to 5 कॉलेज 6 तासापेक्षा जास्त, खूप थोड्या लोकांचं तर 12 आणि 13 तास होता. तर दिस इज व्हेरी अलार्मिंग, म्हणजे कॉलेज करून तुम्ही एवढा फोन वापरताय तर मग ह्याला कुठेतरी स्टॉप केलं पाहिजे. आणि फक्त स्टुडंट्सच नाही, बाकी मावशी वगैरे टीचर्स ह्या सगळ्यांचं पण खूप स्क्रीन युसेज होतं, ते सगळं पकडून परत तुम्ही क्लासमध्ये स्क्रीनवरच अभ्यास करता. सो ह्याच्यासाठी आम्ही मग काही मोडॅलिटीज काही चेंजेस केले. ते झालं, त्यानंतर परत इयरफोन युसेज. खूप सारी मुलं कुठं पण जावा चालत चालत म्हटलं तर इयरफोन घालूनच, कानांची काळजी वगैरे असा काही प्रकारच नाही. तर ते फोन इयरफोन युसेज पण त्यांचा मोर देन 6-7 आवर्स होता डेली.
0: बापरे.
1: आणि लोकांना झोप व्यवस्थित नव्हती, रात्री 1-2 कोण लोक तर 4 झोपायची, सकाळी 9 कॉलेजला. दिस वॉज अ सर्वे आमचं फायंडिंग. तर त्यासाठी आम्ही 7 कॉलेजमध्ये फुल डिजिटल डिटॉक्स, म्हणजे 9 to 1 o'clock काही पण फोन वापरायचा नाही. आम्ही फोन घेऊन लॉक करून ठेवत होतो सगळ्या क्लासेसचे फोन घेऊन.
0: अच्छा.
1: सो त्याने मग खूप साऱ्या लोकांना खूप फरक पडला, म्हणजे त्यांची ते फोन हातात लगेच फोन हातात घ्यायची सवय, एक नोटिफिकेशन आला तर फोन बघायचा. सो ही सवय त्यांची कुठेतरी कमी झाली आणि झोप सुद्धा व्यवस्थित लागू लागली त्यांना. सो रात्रीचं उठणं किंवा बेडवर पडल्या पडल्या झोपत होते ते, आय स्ट्रेन कमी होऊ लागला त्यांचा. सो अजून आम्ही वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज, म्हणजे क्विज कॉम्पिटिशन केले, स्लोगन रायटिंग पण आम्ही असं इनोव्हेटिव्ह हे केलं की त्यांना आम्ही टॉपिक किंवा काही पण आधी सांगितलेलं नव्हतं, आम्ही त्यांना क्लासमध्ये बोलवलं आणि मग त्यांना टॉपिक दिला. सो यू शुड, तुम्ही तुमच्या मनाचा माइंडचा व्यवस्थित वापर केला पाहिजे आणि मग तुम्ही म्हणजे तुमच्या क्रिएटिव्हिटीने लिहा. बिकॉज कसं होतं, आपण आधी सांगितलं तर ते AI वापरणार. सो आपल्याला त्यांच्या ओरिजिनल आयडिया नाही भेटत.
0: बरोबर.
1: सो आम्ही ते केलं आणि हा जो आयुर्विद्यालय राऊंड होता तो खूप सक्सेसफुल झाला. आम्ही इवन मावशी आमच्या गार्डनर्स वगैरे त्या सगळ्यांना पण टेक्निक सांगितले, तुम्ही आईची हेल्थ कशी चांगली ठेवायची. आणि जे मावशी गार्डनर्स वगैरे होते तर त्यांचं पायांची वगैरे हेल्थ खूपच जास्त खराब झाली होती. तर त्यांना आम्ही अभ्यंग, रोज संध्याकाळी पायाला तेल लावून झोपायचं, हे असे सगळे आम्ही ऍक्टिव्हिटीज केले. त्यांचे आम्ही इयर आणि आईस आमच्या OPD जाऊन चेक केले. तर खूप साऱ्यांना कॅटरॅक्टचे इश्यूज, इयर रिलेटेड इश्यूज, हे सगळे आम्हाला जसे जसे नोटीस झाले तसे तसे आम्ही त्यांना शिकवलं की तुम्ही होम बेसिसवर काय तुम्ही ट्रीटमेंट घेऊ शकता त्याला.
0: अच्छा.
1: जसं की तुम्ही कर्णपिच्छू म्हणून काय, खूप साऱ्या लोकांना काय होतं की तुम्ही जर कानात तेल घातलं तर ते जास्त क्लीन झालं नाही की बॅक्टेरियल इन्फेक्शन होतं. सो त्याने जास्त त्रास होतो. कर्णपिच्छूमध्ये कॉटन स्वॅब असतं, त्याला फक्त कानावरती ठेवायचं, फक्त आपण इयरचा एरिया नरिश करू शकतो त्यांना. आणि आईसाठी वेरियस एक्सरसाइज सांगितले आम्ही त्यांना. सो हे सगळी आम्ही इन्क्लुडिंग फॅकल्टीज टू द व्हेरी ज्युनियर क्लास, फार्मसी स्टुडंट्स पण आहेत, त्यांना सगळ्यांना इन्वॉल्व्ह करून आमचा आयुर्विद्यालय राऊंड सक्सेसफुल केला. त्यानंतर मग आयुर्ग्रामला गेलो आम्ही. आम्ही मन्नूर विलेजमध्ये जाऊन हे स्टार्ट केलं इनिशिएटिव्ह. 7 आम्ही तिथं जात होतो. तर 2 स्कूल्स होते तिथं, मराठी स्कूल आणि कन्नड स्कूल. लगभग 140 to 150 मुलं होते. त्या सगळ्यांना आम्ही डे वाईज 1-1 इंद्रिय शिकवत होतो. सो लहान मुलांचं पण आता काय होतं, गावामध्ये राहिल्यामुळं पेरेंट्स लक्ष देत नाही, तर फोनचा वापर त्यांचा सुद्धा खूप जास्त होता आणि अभ्यासाकडे लक्ष पण जास्त नव्हतं. सो आम्ही तिथं पण डिजिटल डिटॉक्स आम्ही चालू केला. संध्याकाळी फोन म्हणजे सगळ्या मुलांना आम्ही एक समुदाय भवन मध्ये बोलवत होतो. थोडे लोक ज्यांना अभ्यासात येत होते, थोडे लोक रिक्रिएशनल ऍक्टिव्हिटीज करत होते. फक्त आम्हाला कोणत्या पण डिव्हाइस पासून लांब ठेवायचं होतं. आणि इव्हन ओल्ड एज पीपलला आम्ही सांगितलेलं की स्ट्रिक्टली फोन वगैरे सगळं TV बंद करायचं आणि बाहेर येऊन तुम्ही तुमच्या मित्रांसोबत बसा. सो ऑल दिस, कारण काय होतं, एकाच घरात जास्त लोक असतात, फोन बघतात, TV बघतात,
0: होय ना, बोलतच नाही,
1: होतच नाही. त्यासाठी आम्ही हे इनिशिएटिव्ह घेतलं आणि इव्हन स्कूलमध्ये आम्ही त्यांना सगळं शिकवलं, ब्रशिंग टेक्निक्स पासून तेल मालिश कसं करायचं. आणि त्यांना आम्ही हे सुद्धा सांगितलं की तुम्ही घरी जाऊन तुमच्या आईला, आई जनरली शेतात जाते, कामं करतात, तर त्यांना तुम्ही हे सांगा, सो दॅट त्यांची पण हेल्थ तुमच्यासोबत जास्त चांगली राहील.
0: अच्छा. मग या सगळ्यांचा रिस्पॉन्स कसा भेटला तुम्हाला?
1: खूप चांगला रिस्पॉन्स भेटला. तर जे पण आम्ही विलेजमध्ये केलो तर तिथले सरपंच, तिथले PDO, तिथले स्टुडंट्स, प्रिन्सिपल्स खूप हॅपी होते सगळे. आम्हाला जाताना म्हणत होते की तुम्ही जाऊ नका, तुम्ही परत या. सो आणि स्टुडंट्स पण त्यांना रियालिटीमध्ये फील झालं की हा हे आमचं चुकत होतं आणि हे आम्ही बदललं पाहिजे, हे आम्ही असं चांगलं केलं पाहिजे.
0: अच्छा. म्हणजे हा उपक्रम तुमचा खूप छान गेला.

0: मग इंद्रियाबद्दल तू बोलत होतीस, तर इंद्रिय म्हणजे नेमकं काय?
1: इंद्रिय म्हणजे आपल्या बॉडीमध्ये टोटल 11 इंद्रियज मेन्शन्ड आहेत.
0: बर.
1: सो 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय आणि 1 उभय इंद्रिय. सो कर्मेंद्रिय म्हणजे ज्याने आपण काम करतो, हात पाय गुद उपस्थ हे सगळे 5, आणि ज्ञानेंद्रिय म्हणजे आईज नोज टंग स्किन अँड इयर्स ऑल द सेन्स ऑर्गन्स, आणि उभय इंद्रिय जे हे सगळ्यांना जोडून ठेवतं ते आहे मनस. सो जर तुमचं माइंडच स्टेबल नसेल तर तुमचे इंद्रियापासून जे पण तुम्हाला मेसेजेस स्टिम्युलस भेटतंय ते तुमच्या माइंड. आणि आपल्या आयुर्वेदामध्ये माइंड म्हणजे मनस म्हणजे माइंड नाही, मनस म्हणजे ब्रेन आणि हृदय दोन्हीचा समावेश आहे त्यात. सो जर ते स्टिम्युलस जर तुमच्या मनसपर्यंत पोहोचतच नाही तर त्याचं आपण कर्मच नाही करू शकत. सो हे आहे इंद्रिय. आणि आपली जे पण आता जशी पण जीवनशैली चालू आहे त्यात इंद्रियाचा लक्ष कोणी पण ठेवत नाही. ना त्यांचे चक्षुरेंद्रिय आईचं लक्ष ठेवतात, बाकी कोणते कर्मेंद्रियाचं पण लक्ष ठेवत नाहीत, आणि त्यांनी त्यांच्या उभय इंद्रिय मनसचं पण लक्ष ठेवत नाही. सो खूप अलार्मिंग टाइम आहे. जेवढा पण आम्ही सर्वे कंडक्ट केला विलेजमध्ये आणि कॉलेजमध्ये आमच्या कॉलेजमध्ये, तर हे त्याचा जे पण आम्हाला फाइंडिंग भेटले हे खूपच आपल्याला विचार करण्यासाठी, म्हणजे आपण विचार केला पाहिजे की आपण कसं जगतोय आणि काय करतोय म्हणून.
0: मग काय नेमकी यांची काळजी घ्यावी लागते, कशी घ्यावी ती काळजी?
1: तर फर्स्टली आपण स्क्रीन आपण जे वापरतो, आता थोड्या लोकांचं काम स्क्रीनवरच असते, आपण त्याला काही पण चेंज नाही करू शकत. सो देर इज अ 20-20-20 रूल. आफ्टर एव्हरी 20 मिनिट्स फॉर 20 सेकंड्स लुक 20 मीटर्स अवे.
0: अच्छा.
1: तर मग तुमचा जो आय स्ट्रेन आहे तो कुठेतरी कमी होतो, म्हणजे एक चेंज भेटतं. तुम्ही कुठंही लांब बघू शकता टू युअर नेचर आउटसाइड ऑर समवेअर अवे फ्रॉम द स्क्रीन. तर हे एक तुम्ही करू शकता टू टेक केअर ऑफ युअर आईज. रोज थंड पाण्याने आपण डोळे धुतले पाहिजेत. रोज सकाळी चिपडे वगैरे जे पण येतात ते व्यवस्थित काढले पाहिजेत. तसंच उठून इकडे तिकडे आपण फिरतो घरी, सो दिस इज रॉंग. तुम्ही पहिले तुमचे फेस वॉश करायचं, आईज वॉश करायचे, आणि डोळे चोळणं हे खूपच रॉंग प्रोसिजर आहे. आपण काही पण डोळ्यात गेलं तर आपण डोळे चोळतो, त्याच्यामुळे जास्तच आपल्याला इरिटेशन होते. सो कोल्ड वॉटरने वॉश करणं इज द बेस्ट टेक्निक यू कॅन डू. आणि त्यानंतर आपण आईसाठी आयुर्वेदामध्ये खूप सारे प्रोसिजर्स मेन्शन्ड आहे. अश्वोतन मेन्शन्ड आहे, अक्षी प्रक्षालन. तर त्यात आपण जर तुमच्या आजूबाजूला कुठं पण आयुर्वेदिक क्लिनिक असेल तर तिथं तुम्ही जाऊन एक 15 दिवसातनं महिन्यातनं 2 महिन्यातनं तिथनं तुम्ही प्रोसिजर्स करून घेऊ शकता. तर त्यात कसं होतं की तुमच्या प्रकृतीनुसार ते ऑइल पोअर करतात तुमच्या डोळ्यांवर, त्याच्यामुळे मग जे पण इम्प्युरिटीज आहेत जे पण दोष प्रकोप झालेले आहेत ते निघून जातं. सो इट इज व्हेरी बेनिफिशियल. आणि नेक्स्ट इंद्रिय म्हटलं नोज. सो त्यासाठी धूपनं मेन्शन्ड आहे, नस्य मेन्शन्ड आहे, नासा ही शिरसोद्वार म्हणून सांगितलेलं आहे. सो नासाचं द्वार डायरेक्ट आपल्या हेडपर्यंत शिरसपर्यंत जात. सो नस्य खूपच इम्पॉर्टंट आणि व्हायटल प्रोसिजर आहे कोणत्या पण माइंड रिलेटेड डिसऑर्डरसाठी. इवन इन कोमा कंडिशन्स त्यांना तीक्ष्ण नस्य देतात, ज्याच्यामुळे त्यांचं सिच्युएशन जास्त बेटर होऊ शकते. आणि त्यानंतर कर्णपूरण, कर्ण अभ्यंग, ऑइल मसाज हे सगळं सांगितलेलं. आणि स्किनची काळजी घेणं पण तेवढंच इम्पॉर्टंट आहे. सनस्क्रीन वगैरे इट इज व्हेरी हार्मफुल, केमिकल युक्त आहे. तर आपल्याला लेप मेन्शन्ड आहेत आयुर्वेदामध्ये. लेप फॉर स्किन वेगळे आहेत, लेप फॉर युअर फेस वेगळं आहे. तुम्हाला जास्त चांगलं तुमचं कॉम्प्लेक्शन करायचं त्यासाठी वेगळं आहे. काही तुम्हाला ॲक्ने वल्गॅरिस किंवा काही डिझीज असेल त्यासाठी वेगळं लेप मेन्शन्ड आहे. सो हे सगळे जनरली फॉर इंद्रियस प्रोसिजर्स मेन्शन्ड आहेत. आणि मनससाठी पण आता आयुर्वेदामध्ये एक वेगळंच स्ट्रीम आलेला आहे आपल्याकडे, मानस रोग म्हणून. सो त्यामध्ये पण वेगवेगळ्या मोडॅलिटीज मेन्शन्ड आहेत अबाउट युअर मनस. प्राणायाम, योगा हे खूप खूप जास्तच इम्पॉर्टंट आणि आपल्याला उपयोगी आहे. ते आम्ही तिथं आम्ही जे आयुर्ग्राम केलं तिथं आम्ही प्राणायाम आणि श्लोका पठणं एव्हरीडे घेत होतो मुलांना. तर त्यामुळे त्यांचं कॉन्सन्ट्रेशन हे 7 दिवसात जास्त नाही पण थोडं बहुत तरी मुलं तिथं बसून अभ्यास करू लागलेत. फर्स्ट डे पासून लास्ट डे पर्यंत आमची जी अभ्यासासाठी जी मुलांची स्ट्रेंथ होती बऱ्यापैकी वाढलेली होती.
0: आयुर्वेदामध्ये जसं मी म्हटलं की दिनचर्या ऋतुचर्याला हे खूप महत्त्व आहे. मग आता आज आपण चरक जयंतीनिमित्त बोलतोय, म्हणजे आचार्य चरक यांच्याबद्दल आपण जाणून घेत आहोत. तर हे जे आचार्य चरक आहेत त्यांचं जे स्वास्थ्य होतं किंवा त्यांची जी प्रकृती होती किंवा त्यांचे जे सिद्धांत होते ते आपण आपल्या रुटीनमध्ये जर समाविष्ट करायचे असतील तर आपण कसं करू त्याला?
1: जास्त डिफिकल्ट त्यांना समावेश करणं जास्त काही डिफिकल्ट नाही. फक्त आपल्याला आपली इच्छा असली पाहिजे आणि आपण आपल्या दैनंदिन जीवनातून वेळ काढून स्वतःसाठी थोडासा वेळ दिला पाहिजे. तर त्यांनी व्हेरी सिम्पल थिंग्स, आपल्याला स्वस्थ राहायला जास्त काही नाही करावं लागत, फक्त आपल्याला आपली जे पण आपण खातो जे पण आपण करतो, आणि चरकनी हे सुद्धा मेन्शन केले की तुमचे कर्म कुठे ना कुठं आपल्याला अफेक्ट करतात. सो तुमचे कर्म जे काही तुम्ही करता कोणालाही वाईट नाही करायचं. तुम्ही रोज तुमचे पेरेंट्स जे गुरु वगैरे आहेत त्यांचे आशीर्वाद घेतले पाहिजेत, देवाची पूजा केली पाहिजे, हे सगळं जे सत्व आहे ते तुम्ही सत्वगुण प्राप्त केलं पाहिजे, ते तुम्ही सद्वृत्त केलं पाहिजे. सो हे सगळं मेन्शन आहे. आपल्या जीवनात कॉमन पीपलनी हे सगळं अडॅप्ट करणं इज नॉट डिफिकल्ट, तुम्ही करू शकता, फक्त तुमची इच्छा असली पाहिजे हे करायची.
0: कार्यक्रमाच्या शेवटी मधुरा आपण आपल्या लिस्नरना काय सांगू चरक जयंती निमित्त किंवा आचार्य चरक यांच्याबद्दल जा एखादा मेसेज.
1: स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम आतुरस्य विकार प्रशमनम च, हे चरक संहिताचं एक टॅगलाईन आहे की आपण स्वस्थ आहे तर आपण त्यात स्वस्थ कसं मेंटेन केलं ह्याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे, आणि जर आपण रोगी आहोत तर त्या रोगाला आपण प्रशमन त्या रोगाला आपण कमी कसं केलं पाहिजे ह्याच्याकडे पण आपण लक्ष दिलं पाहिजे. जर तुम्ही स्वस्थ आहे तर तुम्ही किती दिवस स्वस्थ राहाल ह्याची गॅरंटी नाहीये. तर तुम्ही असंच राहिला तर एक ना एक दिवस तुम्ही रोगी व्हालच अकॉर्डिंग टू युअर टाईम.
0: हो ना.
1: तर स्वस्थ राहायला पण आपण काळजी घेतली पाहिजे आणि एफर्ट्स घेतले पाहिजेत.
0: थँक्यू सो मच मधुरा या कार्यक्रमाबद्दल वेळ दिला, आणि चरक जयंती किंवा आचार्य चरक यांच्याबद्दलची सविस्तर माहिती आपल्या लिस्नर पर्यंत पोहोचवली त्याबद्दल
1: थँक्यू मॅम.
0: हा होता आजचा विशेष कार्यक्रम जो आपण केली वेणुधोनी 90.4 FM वरती ऐकत होतो. चरक जयंती निमित्त हा विशेष कार्यक्रम होता ज्यामध्ये मधुरा कदम आपल्या सोबत होत्या, ज्या सेकंड इयर BAMS च्या स्टुडंट आहेत KLE BMK आयुर्वेदा कॉलेज आणि हॉस्पिटल येथे, तसेच KLE आयुर्ग्राम 3.0 टीमच्या त्या हेड आहेत. कसा होता आजचा एपिसोड जरूर कळवा, त्यासाठी नंबर आहे 9019904904. मनीषा पुन्हा येईल एक नवीन कार्यक्रम घेऊन, पण तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू. नमस्कार.

0: नमस्कार, तुम्ही एकदा वेणुधुनी 90.4 FM KLE कनसू कृषी मित्र या कार्यक्रमामध्ये मनीषा तुमचं स्वागत करते. आणि आज आपण भेटणार आहोत अमित जोशी यांना. यांनी पुणे येथील भारतीय विद्यापीठात डिप्लोमा ऑटोमोबाईलचं शिक्षण घेतलं आहे आणि त्यानंतर परदेशामध्ये जाऊन त्यांनी मर्चंट नेव्ही या खाजगी कंपनीमध्ये थर्ड अधिकारी म्हणून 11 वर्ष काम केलंय. तिथे त्यांना पैसा तर मिळत होता पण सुखशांती आणि समाधान मिळेन असं झालं होतं. म्हणून त्यांनी एका व्यवसायाकडे आपलं आयुष्य वळवलं. व्यवसाय व्यापार हा मुख्य उद्देश न ठेवता सावरकर रोड टिळकवाडी येथील उच्च शिक्षित असलेले अमित यांनी गोपालनाचा व्यवसाय हाती घेतलाय आणि याच्याबद्दलची अधिक माहिती आपण अमितशी बोलून जाणून घेणार आहोत. अमित, वेणुधुनीच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे.
1: धन्यवाद मॅडम.
0: गो व्यवसाय तुम्ही करताय तर याची खासियत तर खूप लोकांना म्हणजे आता माहिती होतीये पण अजून तेवढी जागृती लोकांच्या मध्ये नाहीये की आपण कुठल्या व्यवसायाकडे म्हणजे कुठल्या जातीच्या गाई वापरल्या पाहिजेत आणि त्यांचं पालन पोषण कसं केलं पाहिजे आणि त्यांचं जे खाद्य असतं त्याच्याकडे कसं लक्ष दिलं पाहिजे. तर या सगळ्या गोष्टींचा अभ्यास मला वाटतं करावा लागत असेल त्या व्यवसायाकडे वळण्यापूर्वी. तर तुमची सुरुवात याच्याकडे कशी झाली?
1: लॉकडाऊन या काळात मीही लॉकडाऊनच झालो होतो.
0: बर,
1: मग त्यानंतर मी संशोधन चालू केलं. एक माझा मित्र आहे त्याच्याकडे HF आणि जर्सी जातीच्या गायी होत्या.
0: अच्छा.
1: मला आवड होतीच. मला वाटतंय मी काहीतरी 2.5 वर्षाचा होतो तेव्हा रात्री उठलो आणि म्हटलो हंबा पाहिजे. कोनवाळा गल्लीमध्ये आम्ही राहायचो तेव्हा आई सांगते, मला आठवण नाही आहे, आई वडील सांगतात की हंबा म्हणून तू गेला होतास. मग ती आवड होतीच कारण मी एक माझी आई जी आहे ती शेतकऱ्या कुटुंबात जन्माला आलेली.
0: बर.
1: आणि घरी माझा जन्म जो आहे तो हॉस्पिटलमध्ये न होऊन घरीच झाला होता.
0: अच्छा.
1: मग त्यानंतर दुपत्या गाई म्हशी होत्याच. मग आम्ही कधी तिकडं जायचो जसं की सुट्टीमध्ये जायचो आजोळी गिरवी म्हणजे ब्राह्मणाची गिरवी पंढरपूरच्या इथे आहे. मग तिथे जायचो. मग तेव्हा आवड होतीच. त्यांना चारा घालायचं कसं घालत होते आजोबा हे सगळं आम्ही बघितलं होतं.
0: बर.
1: मग आता त्या कुठल्या जाती आहेत ते मला माहिती नव्हतं, जर्सी आहे की कुठली आहे. मग त्यानंतर हळूहळू बघितलं बाबा की इथं जे आपण खिल्लार वगैरे आहेत, महाराष्ट्रामध्ये खिल्लार आहेत, कर्नाटकामध्ये देवणी आहे, ते जास्तीत जास्त 2 लिटर दिवसाला किंवा 2 ते 4 लिटर देतात.
0: बर.
1: पण जे देशी गायी आहेत जसं की गीर गायी आहे आणि रेड सिंधी आहे.
0: अच्छा.
1: आणि त्यानंतर साहिवाल आहे, ह्या थारपारकर आहे राजस्थान मध्ये असते पण ती आपल्या ह्या क्लायमेटला सूट होणार नाही.
0: अच्छा. राजस्थान मधले,
1: राजस्थान किंवा पंजाब हरियाणा इथले इथे सूट होणार नाहीत या क्लायमेटला. त्यामुळे मी वाराणसीहून गायी आणल्या.
0: बर.
1: की त्या साहिवाल आहेत आणि एक गीर आहे. त्या क्लायमेट आणि आपलं क्लायमेट आणि त्यांचं क्लायमेट हे सूट होतं. जास्तीत जास्त तिकडे गर्मीमध्ये जवळपास 42 to 43 टेम्परेचर असते. थंडीमध्ये आपल्यासारखंच क्लायमेट असते पण मी गेलो होतो तेव्हा बघितलं की भरपूर थंडी होते तिथे आणि यांना बाहेरच ठेवलं जात होत.
0: अच्छा. ओपनमध्ये
1: ओपनली ठेवलं जाते त्यांना पण इथं आल्यानंतर बघितलं ते सूट करत आहेत.
0: अच्छा अच्छा.
1: त्यासाठी मग मी वाराणसीहूनच आणल्या, पंजाबवरून नाही आणलं.
0: ओके. पंजाब हरियाणा या साईडहून खूप म्हैशी गायी वगैरे आणल्या जातात ना?
1: हो हो, खूप आणल्या जातात. पण इथं कसं आहे, म्हशीपेक्षा आपण गायींना महत्व दिलं पाहिजे कारण गायींच्या गोमूत्रापासून आपण जीवामृत बनवू शकतो.
0: बरोबर.
1: आणि त्यानंतर सेंद्रिय शेती करण्यासाठी आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे म्हणजे शेतकऱ्यांना.
0: बरोबर.
1: जे आपण जे काय खातोय, आधीचे लोक आपण म्हणतो किती एक 80 वर्ष जगले वा कि 100 वर्ष
0: कठीण होती.
1: हा, एवढी कठीण होती आणि खाणं चांगलं होतं तेव्हाचं. अजूनही बळकट आहेत. आता ते जे त्यांनी काम केलं ते आपण नाही करू शकत कारण आपलं खाण्यामध्ये कस नाही आहे.
0: बरोबर. की खाण्यातून जे आपल्याला मिळायला पाहिजे पाहिजे पौष्टिक सगळं तर ते आपल्याला मिळत नाहीये, जीवनसत्व वगैरे, कारण सगळं रासायनिक पदार्थांचा मारा करून वगैरे सगळं शेती म्हणजे खूप नुकसानदायी होतीये. तर प्रत्येक शेतकऱ्यानं सेंद्रिय खत वापरून शेती करण्याकडे भर दिला पाहिजे.
1: भर दिला पाहिजे आणि हे सरकारने त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे.
0: होय ना.
1: की तुम्ही रासायनिक खत वापरू नका, सेंद्रिय खत वापरा. जर मला वाटतंय 3 वर्ष आता आपण 3 पिकं घेतो वर्षाला, जर सुपीक जमीन असेल तीन पिकं घेतो.
0: बर,
1: जर तीन पिकं घेत असेल त्या तिन्ही पिकांना जर कुणाकडे एक एकर शेतीला, मला वाटतंय 200 ते 250 लिटर जे आपण फवारणी करतो ज्या रासायनिक खताची, किंवा कीड लागू नये हे होऊ नये, मग त्यासाठी जर आपण जर जीवामृत वापरलं तर कीडही लागणार नाही आणि जमिनीचा कस भरून येईल. आणि ट्रॅक्टरने शेती करायच्या ऐवजी जर बैलाने आपण नांगरट केली तर ते चांगलं होईल.
0: अच्छा, म्हणजे याच्या पाठीमागचं कारण तुम्ही सांगू शकता का की ट्रॅक्टरनं, म्हणजे आता बरेचशी लोक ट्रॅक्टर वापरत आहेत आणि ती जनावरं एकंदरीत नाहीशी होत आलेत आता, म्हणजे बैल म्हणा किंवा आणखीन काही साहित्यही लागणार असेल, म्हणजे बैलाला ते जुमतात नांगर वगैरे, तेही आता नाहीस होत आलं आणि ट्रॅक्टरनंच ते करतात शेती युजली.
1: ट्रॅक्टरने म्हणजे कसं आता पोल्युशन आलं, शहरी भागात जसं पोल्युशन आहे, झाडं कट होत आहेत, तसं ग्रामीण भागातही चालू आहे. मग त्यापेक्षा जर आपण म्हणतो की आपला जे पुराणिक पौराणिक काळामध्ये म्हटलेलं आहे की जसं की बैलगाडी आणि हे प्रदूषण आपण कंट्रोल करू शकतो. आता बघा तुम्ही गव्हर्नमेंट काय काय स्कीम काढत आहे, इको फ्रेंडली आणि त्यानंतर इको फ्रेंडली व्हेकल, LPG, आणि त्यापेक्षा जर आपण त्यांनाच प्राधान्य दिलं तर काय वाईट आहे,
0: होय ना. आणि ते ट्रॅक्टरनं, म्हणजे मीही एका कार्यक्रमामध्ये ऐकलं होतं, इथं एक गेस्ट आले होते तेही सांगत होते की ट्रॅक्टरनं जेव्हा आपण जमिनीची मशागत करत असतो तेव्हा त्या ट्रॅक्टरचं वजन इतकं असतं की ते जमिनीवर पडतं आणि त्याच्यामुळे ते म्हणजे माती वर खाली करण्यासाठी किंवा त्याची सुपीकता काहीतरी कमी होण्यासाठी असं चांगलं कारण सांगितलं होतं त्यांनी.
1: हा, आणि त्यानंतर काय होतंय, जमिनीची झीज ही जास्त होते. आजूबाजूला झाडं जर असली आणि ट्रॅक्टर जर वापरलं त्यापेक्षा आपण बैलगाडी वापरली की व्यवस्थित होतं, त्यांची ताकद आणि त्याचं हॉर्स पॉवर आणि ह्याचं हॉर्स पॉवर फार कमी आहे ना.
0: होय ना, होय होय होय.
1: जशी जुनी पद्धत आपण वापरू ती चांगली आहे.
0: अमित, मला वाटतंय बरीच जण आता पाठीमागे जाण्याचा प्रयत्न करतायत, म्हणजे खाणं असेल किंवा शेतीमध्ये काही करण्याचं असेल त्याही पारंपरिक पद्धतींचा वापर करून ते करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी ते प्रयत्न करत राहावेत आणि सोडू नयेत, म्हणजेच त्यांना यश मिळेल असं आपण म्हणू शकू आणि ते फायद्याचंच आहे. आणि बरीच लोक आता आपण बघतो की छोट्या छोट्या गावांमध्ये राहणं पसंत करतात, एखाद्या अशा शांत स्थळी जाणं पसंत करतात, एखाद्या गावामध्ये जाऊन थोडे दिवस राहून येण्याचं पसंत करतात. म्हणजे असं शहरी भागामध्ये एवढी धावपळ वाढली आहे की मन शांत नाहीये.
1: खरंच आहे, खरंच आहे. त्यामुळं काय पाठीमागचं, म्हणजे जर आपण मी विचार केला की जे आपलं पौराणिकांनी हे सगळं सांगितलं, जे आधीचे लोक करत आलेत ते काय वेडे नव्हते, त्याच्या आधी सगळं व्यवस्थित व्हायचं आणि चांगल्या पद्धतीने व्हायचं. आपण दुसऱ्या देशांचा बरोबर म्हणजे कॉम्पिटिशनला जर आलो, आपण त्यांच्यासारखं करत गेलो, ती लोक आपल्यासारखं जर करत गेली. आता बघा तुम्ही म्हणता की भात खाऊ नका, मग मधी एक काहीतरी आलं होतं की तुम्ही शेंगादाणे खाऊ नका की त्याच्याने फॅट वाढते. मग शेंगादाणे तेच तिकडे दुसऱ्या कंट्रीमध्ये गेले आणि ते त्यांनी त्याचा वापर जास्त केले. जसं की आता पीनट बटर आलं, तुम्ही चालू केला. मग आपण जर आपले पारंपरिक जे आहेत, ज्या पद्धती आहेत, जे वेद म्हणा किंवा ह्याच्यामध्ये आहेत, त्या पद्धतीने आपण जर गेलो तर आपण सफल होऊ शकेल.
0: होय ना. मग अमित, मला सांगा की हे जे आता गोशाळा तुम्ही चालू केलेली आहे किंवा गोपालनाचा व्यवसाय तुम्ही सुरू केलाय, मग त्याच्यासाठी तुम्ही म्हणजे तुम्हाला कुणाकडून प्रेरणा मिळाली की आपण या व्यवसायाकडे वळावं वगैरे?
1: व्यवसाय असा करायचा नव्हता मुळात, म्हणजे माझी आवड होती. मग आवड होती, मग म्हटलं लॉकडाऊनच्या काळात मी दूध घ्यायला जायचो.
0: बर,
1: एकच सोर्स होता की म्हणजे पोलीस वगैरे पकडायचे, लाठीचार्ज वगैरे व्हायचं, टिळकवाडी तितकं झालं नाही म्हणा, पण बाहेर मी ऐकलं. मग दूध घ्यायला जायचं, मग तिकडच मी वेळ घालवायचो. मग एक मित्राचं शेत होतं जवळ धामणे रोडवरती.
0: बर,
1: मग आता जे भाजी घ्यायला यायचे, कोरोना आहे, कोण घेणार नाही त्यांच्याकडून, मग मी स्वतः जाऊन भाजी वगैरे त्याच्या शेतातून काढून आणायचो. मग म्हटलं आता काय दुसरं काय करावं, गोपालन करावं अशी एक इच्छा होती. आता तिकडं परत जायचं आहे मर्चंट नेव्हीमध्ये, पण जस्ट 13-14 महिने झाले लग्न होऊन, जावं असं वाटत.
0: ओके, मग अमित म्हणजे 11 वर्ष तुम्ही तिकडे जॉब केला आणि तो जॉब सोडून एकदमच म्हणजे ह्या गो व्यवसायाकडे वळणं थोडस डिफिकल्ट होत.
1: भरपूर डिफिकल्ट आहे, चाललंय, अजूनही डिफिकल्टीज आहेत भरपूर, कारण स्वतःच शेत नाही आहे.
0: अच्छा,
1: काही माहिती नाही आहे.
0: बरोबर,
1: जी काही आहे माहिती ती आईकडून घेतोय किंवा मग मामा आहेत मामांकडून घेतोय.
0: बर,
1: त्यानंतर आजूबाजूला जे आहेत, तुम्हाला गावात माहिती आहे की सांगणारे भरपूर असतात. आपल्या भारतात काय बेळगावमध्ये मला वाटतंय जास्त आहेत की तुम्हाला सांगतात असं नाही बाबा असं करा हे करा असं केल्याने असं. तेच आजीचं एक म्हणणं वाक्य आठवण येत आहे की ऐकावे जनाचे आणि करावे
0: मनाचे. बरोबर ना, खरंच आहे. म्हणजे पूर्वीपासून ज्या काही गोष्टी होत्या, म्हणजे आता हे सांगितलेलं वाक्य असेल किंवा अनेक असे परंपरा जी चाललेली असते जी आता आपण म्हणजे थोडंसं दुर्लक्ष करतोय त्याकडं, पण ते सगळं चांगलं होतं आणि सगळं आपल्या म्हणजे संस्कृतीला अनुसरून होतं आणि आपल्याला त्याच्यातून फायदाच व्हायचा आणि ते परत आता आपण ते पाळण्याकडे वळतोय. आता ते 100% व्हायला पाहिजे इम्प्लिमेंट असं वाटतं.
1: यशस्वी झालं पाहिजे, बघूया. सगळ्यात मोठा पाऊल घेतलाय पुढे, आता इथून पुढे काय होतं बघितलं पाहिजे. नाही, बाकीच्या गायी पण आहेत. मी असं नाही म्हणणार नाही की फक्त गीर आणि साहिवालच ए टू मिल्क प्रोड्यूस करते, पण शेतकऱ्यांना काय झालंय, शेतकऱ्यांना ज्या गायी, आता ज्या गायी होत्या, आता मी डेअरीतच देतोय दूध, डेअरीमध्ये दुधाला, त्या दुधाला तुम्हाला फॅट कमी जरी असलं, फॅट कमी जर असलं म्हटलं तर आपण आपण विचार केला पाहिजे.
0: होय ना,
1: जर फॅट कमी आहे म्हणजे ते पचायला चांगलं आहे.
0: चांगलं आहे.
1: आता आपण फॅट कमी करायसाठी किती खायचं कमी करतो. सकाळी आता मला वाटतंय आम्ही जेव्हा जायचो, मी हाईट वाढवायसाठी जायचो ऍक्च्युली जेव्हा 7वी 8वी 9वी 10वीच्या वेळेस मी सगळ्यात म्हणजे 4-4.5 फूट हाईट होती म्हणजे मी जेव्हा 10वीत होतो तेव्हा.
0: अच्छा,
1: मग ते पळायसाठी वगैरे जायचो, त्याच्यासाठी जास्ती लोक दिसायचे नाहीत. पण आता जर बघितलं हेल्थ कॉन्शियस एवढी झालेली आहेत लोक की बाहेर पळण्यासाठी वगैरे आणि फिरण्यासाठी जातात.
0: बरोबर,
1: मग त्यापेक्षा जर तुम्ही खाण्यामध्ये, आता पाश्चराइज मिल्क आपण बघतो, आज तुम्ही डेअरीमध्ये जर दूध दिलात, आज दूध दिलात तर तुम्ही तुम्हाला A1 त्याच्यावरती लिहिलेलं असतं 6 फॅट आहे. आता ऍक्च्युली ते 6 फॅट आहे की नाही, तुमच्याकडे फॅट मशीन नाही
0: आहे
1: बघण्यासाठी, आणि त्याच्यामध्ये किती SNF आहे, किती फॅट आहे, कॅल्क्युलेशन आपण बघू नाही शकत.
0: बरोबर,
1: हे दूध कसं पचायला चांगलं असतंय. म्हणजे कुठली देशी गाय घ्या तुम्ही, ज्याला डोकीवरती म्हणजे मानेवरती हंप आहे, जे नंदी बैलासारखं असतं ना.
0: अच्छा अच्छा अच्छा, ओके.
1: त्या गायीचं म्हणजे तुम्ही गुगलमध्ये सर्च करू शकता की सूर्यकिरण त्याच्यावरती पडले
0: बर
1: ते दूध आपल्याला चांगलं असत.
0: मग तुम्ही ज्यावेळी आता हे गो व्यवसाय करण्याचं ठरवलं त्यावेळी मग किती गायींपासून सुरुवात केली, कसं काय प्लॅनिंग केलं?
1: आता मी ऍक्च्युली साहिवाल इथेच बेळगावतून घेणार होतो एकट्यांच्याकडून, त्यांचा व्यवसाय चालू आहे.
0: अच्छा,
1: चांगला चालू आहे. ते एकटेच आहेत, त्यांचा मुलगा वगैरे बघत नाही म्हणताना ते म्हटले की तुम्ही घ्या. तर ऍक्च्युली ते कॉस्ट जास्त होत होतं त्यांचं. आता त्या 4 गायींच्या कॉस्टमध्ये मी 7 गायी आणल्यात, शिवाय माझं तिकडून आणायचं रेंट झालं, म्हणजे गाडी
0: ट्रान्सपोर्टेशन
1: ट्रान्सपोर्टेशन झालं. माझ्यावर 2-3 लोक होते कारण मला दूध काढता येत नाही आणि त्यांना काय काय लागतंय ते मला माहिती. मी 9 शिकायचा आहे.
0: होय ना, बरोबर.
1: हळूहळू शिकतोय. ते 2-3 लोकांना आणलो होतो. मग मध्ये मध्ये आम्ही स्टॉप करत टोटल वाराणसी इलाहाबाद, त्यानंतर मध्य प्रदेश बॉर्डर असं करत 3 स्टेट करत इथपर्यंत पोहोचलो.
0: बर, मग आता किती गायी आहेत तुमच्याकडे?
1: टोटल आता 7 गायी आहेत, त्यांची 5 वासरं आहेत.
0: बर, म्हणजे 12 झाली.
1: हा, वासरं म्हणजे 1-1 महिन्याचे आहेत.
0: अच्छा अच्छा, लहान आहेत खूप.
1: जवळपास 3 पाड्या आहेत आणि 3 बेळगावच्या भाषेत 3 पाड्या आहेत.
0: अच्छा अच्छा, मग यांचं खाणं वगैरे कसं काय मग मॅनेज करता? तुमची तर स्वतःची शेती नाही म्हणताय.
1: मग मी काय केलं, म्हणजे गायी आणायच्या आधीच नेसर्गीला गेलो.
0: बर,
1: नेसर्गीमधून 2 ट्रॅक्टर कडबा आणला तिकडून.
0: अच्छा, विकत?
1: हा, विकत घेतला. दोन कडबा आणला, मग त्यानंतर आता हिरवा चारा पाहिजे या लोकांना, मग हिरवा चारा तिथे जवळपास मी घेतलेला आहे. मग ते सकाळी काय करतो, त्याचं कुट्टी करतो मशीनने. मग त्यांना सकाळी मक्याचा चारा देतो कुट्टी करून, मग त्यावरती मक्याचा भुसा देतो, मग त्यावरती एक नवीन मिनरल मिक्सर म्हणून आहे ते एक 30 ml देतो, म्हणजे पावडर एक 4 चमचे सगळ्यांना देतो, एक 7 जणांना 7 बुट्ट्या केलेल्या. मग त्यानंतर त्यांचं खाऊन झालं की मग त्यांच्या बाळांना देतो.
0: म्हणजे हे शेड्यूल तुम्ही ठरवलेलं आहे?
1: हा ठरवलंय, फक्त दोनदाच खायला देतो, सकाळी आणि संध्याकाळी. मग संध्याकाळी जो वाळलेला चारा आहे
0: बर
1: कडबा म्हणतो आपण त्याला, तो कडबा जोंधळ्याचा कडबा मी त्यांना कुट्टी करून देतो.
0: मग हे सगळा चारा तुम्ही विकतच घेता? आता
1: सगळा टोटल विकतच घेतोय.
0: अच्छा.
1: ऍक्च्युली मला 1 एकर लँड बघायचं होतं पण मिळालं नाही, बघूया इन फ्युचर.
0: अच्छा, म्हणजे प्रयत्न चालू आहे?
1: प्रयत्न चालू आहेत.
0: बर, मग या ठिकाणी तुम्हाला असं वाटत असेल की स्वतःची थोडी जमीन असती तर खूप बरं झालं असतं?
1: अतिशय बरं झालं असतं. कारण बघूया, आता गोमातेची सेवा करतोय म्हटल्यानंतर पुढचंही सगळं सुखकर होईल असं वाटतंय.
0: मग अमित, मला सांगा की तुमचा स्वतःचा अनुभव काय सांगतोय की हे जे गायी आपण पाळतो त्यांचे काय काय फायदे आहेत? आणि म्हणजे आम्ही तर सगळ्यांनी ऐकलेलंच आहे की प्रत्येक त्याचं जे म्हणजे मलमूत्र असेल किंवा शेण असेल या प्रत्येक गोष्टीचा फायदा होतो आणि आरोग्याच्या दृष्टीनं ते सगळं आपल्याला चांगलं आहे, हेल्दी आहे असं ऐकून आहोत. तर तुमचा स्वतःचा अनुभव काय सांगतो?
1: परवाचीच गोष्ट सांगतो मी तुम्हाला. आता लोक म्हणतात जे म्हणजे हायली एज्युकेटेड आहेत, इव्हन आय एम ऑल्सो एज्युकेटेड पर्सन, मी पण बिलीव नव्हतं केलं सांगायचं गोष्ट तुम्हाला. म्हणजे हे गोमाता म्हणतात किंवा तुम्ही म्हणता की गोमूत्र आहे किंवा शेण आहे. मला ऍसिडिटी होती त्या दिवशी. मी सरळ म्हणजे जे मूत्र विसर्जन होत होतं गायीचं, मी सरळ एक ग्लास घेतला आणि ते फक्त एक 3 ते 4 टाइम घेतलं मी.
0: अच्छा.
1: 5 ते 10 मिनिटात आता मी इथे जी केली

0: जर आपण ह्याच्यामध्ये देशी गायींचं वापरलं तर तुम्ही त्याचा रिझल्ट फार चांगला बघू शकता.
1: अच्छा.
0: मी आत्ता बघतोय माझ्या टेरेसवरती, मी पण अपार्टमेंटमध्ये राहतो, माझ्या टेरेसवरती जवळपास 40-45 पॉट आहेत. मी
1: टेरेस गार्डन
0: केलंय.
1: ओके ओके ओके. मग काय काय घेतलाय त्याच्यामध्ये?
0: मला मोगरा आहे, जास्वंदी आहे,
1: बर,
0: बटन मोगरा आणि सिंगल मोगरा असं असते ना,
1: त्याच्यातले प्रकार आहेत. ओके ओके.
0: मग घरच्या घरीच मी अजवाईन,
1: ओवा
0: ओवा ओवा घेतलेला आहे, आणि त्यानंतर पुदिना आहे, आणि बरेच म्हणजे जास्तीत गुलाबच आहेत माझ्याकडे. आणि मी जेव्हा सुट्टीला येणार इथे, म्हणजे जसं बंगल्यात राहणार तसं इथे व्हायचं नाही, म्हणजे सकाळी उठायचं, पाणी घालायचं झाडांना, ही आधीपासून सवय होती. मग शेणखत आणायचं, कुठून माती आणायची, हे सगळं अवेलेबल होतं त्या काळी. त्या काळी म्हणजे काय, आता आंब्याला झाडाला आंबे लागले तर चोरणारे कोण नाहीत. आता आम्ही कॉलनीमध्ये दुपार झाली की झोपलेले असणार आम्ही, आंबे चोरण्यासाठी जाणार. मग त्यानंतर की म्हटलं आपल्या घरीच असावं, आपल्या घरचं झाड असावं, आणि देवाला आपल्या घरचीच फुलं असावी. मग ते शेण खत मागच्या वर्षीची गोष्ट आहे, काकांच्या घराच्या बाजूला म्हणजे एक जर्सी म्हशी वगैरे आहेत, मग तिथून मी शेणखत गोळा केलं आणि ते मातीत घातलं, मग गोमूत्र आणलं, मग त्यानंतर ते झाडांना दिलं. मग ते जास्ती गोमूत्र झालं म्हणून बरीच झाडं मरायला टिकली होती, परत त्यांना जीवन आणलं.
1: अच्छा. म्हणजे ह्याच्यामध्ये खूपच आवड आहे तुम्हाला, खूप सारे एक्सपेरिमेंट करत राहता,
0: केलं पाहिजे.
1: मग हे सगळं तुम्हाला लॉकडाऊन मध्ये डोक्यात आलं की आपण असं काहीतरी करावं किंवा याच्याकडे वळावं?
0: लॉकडाऊन मध्ये म्हणजे चांगलाच टाइम भेटला ना, फॅमिलीवरती टाइम स्पेंड करायला भेटला, स्वतः कुक झालो.
1: अच्छा.
0: मग स्वतः आणि काहीतरी करावं अशी आशा निर्मित झाली, मग चालू केलं.
1: मग या गायींच्या बद्दल काय सांगाल की याचं जे गोमूत्र आहे त्याचा आपण कसा कसा उपयोग करू शकतो, याचं खतही तुम्ही बनवता तर ते कशा पद्धतीनं बनवता आणि कसा रिझल्ट पाहायला मिळतो, जरासं आपण डिटेलमध्ये बोलूया.
0: तर गोमूत्रापासून मी जीवामृत तयार करतो.
1: बर.
0: मग जीवामृत झाल्यानंतर शेणखत आणि माती हे दोन्ही मिक्स करून, आणि त्याचबरोबर आता माझ्याकडे सध्या अवेलेबल नाही आहे गांडूळ खत, निसर्गीमध्ये एक माझे मित्र आहेत त्यांच्याकडून मी आणलेलं आहे.
1: बर.
0: मग ते सगळं एकत्र करून मी आता म्हणजे माती चाळून शेण वाळवून त्यामध्ये स्टोरेज करून बरोबर त्या लिमिटमध्येच आपण घातलं पाहिजे. जसं की 200 लिटरला जीवामृत तयार करण्यासाठी 200 लिटर जर कॅन असेल आपल्याकडे, 10 किलो शेण आपल्याला घातलं पाहिजे, जवळपास 2 किलो गुळ, 2 किलो बेसन पावडर, आणि त्यानंतर फक्त 10 लिटर गोमूत्र घातलं पाहिजे.
1: अच्छा.
0: मग तेव्हा ते जीवामृत तयार होईल. जीवामृत तयार झाल्यानंतर तुम्ही जसं की 48 तास लागतात त्याला पॅक करून, सील पॅक करून ठेवायचं त्या 200 लिटरच्या कॅनला, त्यानंतर ते परत ढवळलं पाहिजे, एक 4 दिवस तरी ढवळलं पाहिजे, मग त्याच्यानंतर तुम्ही फवारणी करू शकता. मग तसंच माती चाळून आणि मग त्यानंतर शेणखत पण एकदम बारीक करून त्या मातीमध्ये घालून, आणि ते जे आपलं गांडूळ खत आहे ते गांडूळ खत त्यामध्ये घालून, आणि त्याच्यावर ते थोडी थोडी फवारणी करून जर तुम्ही यूज केला, म्हणजे 50 किलोच्या पोत्यामध्ये मी देतो, बाहेर कितीला आहे मला माहिती नाही, मी आता ठरवेन ते कितीला द्यायचं, आता माझी किती मेहनत लागते.
1: अच्छा.
0: मग ठरवेन त्याच्यावरती.
1: म्हणजे हे सगळं बनवायला सुरुवात केलेली आहे?
0: केलेली आहे.
1: मग जसं तुम्ही सांगितलं की गाईसाठी तुम्ही सकाळी आणि संध्याकाळी त्यांना खायला देता,
0: बरोबर,
1: आणि तेही बारीक कुटून घालता, सकाळी हिरवा चारा दिला जातो, संध्याकाळी वाळलेला देता, आणि हे सगळं तुम्ही विकत आणता, त्यामुळे आता तुम्हाला कळतंय की म्हणजे शेती असणं खूप गरजेचं आहे, आणि ते असतं तर आणखीन जरासं तुम्हाला हेल्पफुल
0: ठरण्यापेक्षा चांगलं झालं असतं.
1: हो ना. अच्छा. मग हा जो तुमचा फार्म आहे किंवा ही जे गो उत्पादन तुम्ही गो व्यवसाय करताय तुम्ही, ते कुठं आहे?
0: ते इथून इंडलग्या बॉक्साट रोडनी आपण गेलात, बॉक्साट रोडनी इंडलग्या राईट जायला पाहिजे.

0: मन्नूर लागेल
1: होय.
0: आंबेवाडीला न जाता मन्नूरला गेलं पाहिजे. मन्नूरहून गोसगाव 3 किलोमीटर आहे
1: तिथं करता.
0: हा तिथं करता म्हणजे मी जागा लीज वरती घेतली आहे. 5 वर्षाचं ती लीज वरती घेतली. त्या जागेमध्ये पूर्ण झाडं होती आणि मी स्वतःच डेव्हलप केलंय ते.
1: म्हणजे या ठिकाणी ही तुम्ही गो व्यवसाय सुरू केला?
0: केलाय.
1: बर, मग इथं म्हणजे तुम्हाला कायम असं तिकडं राहावं लागतं की कसं शेड्यूल केलाय त्याच्या?
0: नाही, म्हणजे राहण्यासाठी एक युपीचा भैया ठेवलाय आणि राबण्यासाठी तीच माणसं चांगले
1: आहेत
0: म्हणून मग त्याला ठेवलेला आहे. आणि मी सकाळी जातो जवळपास, म्हणजे माझी वाईफ जाते कॉलेजला, तिला ड्रॉप करतो सेंट झेवियर्स कडे, मग तिथून जातो मी 7:30 वाजतात. 8 वाजता दूध काढतो, मग त्यानंतर थंड करायसाठी ठेवतो. कारण जर तसंच्या तसं दिलं तर मग फॅट लागणार नाही. मग ते थंड करण्यासाठी थोडा वेळ ठेवतो. मग त्याला घेऊन जातो चारा काढण्यासाठी, जवळच पासच आहे. मग चारा काढून झाल्यानंतर मग त्यांना चारा देऊन 9:30 वाजता मी डेअरीला दूध घालतो. मग परत येतो इथे. मग परत आल्यानंतर तुम्ही बघताच आहे तुमच्या समोर बसले.
1: म्हणजे त्याच्यानंतर मग तुमची काही पर्सनल कामं असतील तर तुम्ही करून घेता.
0: बरोबर.
1: ओके, म्हणजे असं तुमचं सकाळचं शेड्यूल आहे. आणि मग संध्याकाळी पण?
0: संध्याकाळी जवळपास मी जर गाई वगैरे धुवायच्या असल्या किंवा गोमूत्रासाठी आणि शेणखतासाठी आणि गांडूळ खतासाठी कोण आलं किंवा कोण विजिट देत आहे की बघायला आलं असं आहे तसं आहे आम्हाला दाखवा, मग त्यांना माहिती पटवून देतो की असं असं आहे, या या गायी आहेत, आम्ही असं असं पाळलेलं आहे, आमची पण त्यांनी पण विचारतात, आमची पण इच्छा आहे असं करायचं.
1: आजचा कृषी मित्र हा कार्यक्रम ज्यामध्ये आपण अमित जोशी यांना ऐकत होतो. व्यवसाय व्यापार हा मुख्य उद्देश न ठेवता सावरकर रोड टिळकवाडी येथील उच्च शिक्षित असलेले अमित अनंत जोशी यांनी देशी गोपालनाचा व्यवसाय हाती घेतला आणि या जातीवंत देशी गायींच्या दुधाबरोबरच सेंद्रिय गांडूळ खत व जीवामृताला त्यांनी चालना दिली. अभ्यास, प्रशिक्षण, शोधक वृत्ती चिकाटी, यामुळे त्यांनी जातीवंत देशी गीर व सहिवाल गायींसाठी गोठा उभारला आहे. त्यांच्याशी मी बोलत होते. या पुढचाही भाग आपण ऐकणारच आहोत, पण आजचा भाग कसा होता ते मला जरूर कळवा. त्यासाठी नंबर आहे 9019904904. मनीषा पुन्हा येईलच एका नवीन कार्यक्रमासोबत, पण तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा वेणूधुनी 90.4 FM KLE घनसू. नमस्कार.

0: केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव।
1: कॅन्सर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटते।
0: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे नेहरू नगर बेळगाव येते।
0: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल्ड डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
0: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कोलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार।
1: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव येते।
0: फोन नंबर 08312552500 आणि 247377।
1: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099।
0: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव येते।

0: नमस्कार, तुम्ही ऐकतात वेणुथोणी 90.4 FM KLE कणसू. आजच्या विशेष कार्यक्रमामध्ये मनीषा तुमचं स्वागत करते. आज आपण चरक जयंतीबद्दल ऐकणार आहोत आणि या विषयावरती माहिती देण्यासाठी माझ्यासोबत आहेत मधुरा कदम, ज्या सेकंड इयरच्या स्टुडंट आहेत BAMS KLE BMK आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय येथे, तसेच KLE आयुग्राम 3.0 टीमच्या त्या हेड आहेत. मधुरा, वेणुधुनीच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे.
1: थँक्यू मॅम.
0: आज आपण चरक जयंतीबद्दल बोलणार आहोत, तर सर्वात आधी चरक जयंती म्हणजे काय आणि याचं महत्त्व काय आहे ते सांगून देऊया.
1: तर चरक जयंती जनरली बर्थ अॅनिव्हर्सरी आहे आचार्य चरक यांची. तर ही कधी सेलिब्रेट होते? नागपंचमी, श्रावण महिन्याच्या शुक्ल संहिता आहे, अष्टांग हृदय आहेत, हे तीन मेन बृहत्रयी म्हणतात. तर त्यापैकी जनरल मेडिसिन आहे ती ज्या संहितामध्ये दिले ते आहे चरक संहिता. तर आचार्य चरक जे आहेत ते फादर ऑफ इंडियन मेडिसिन असं त्यांना म्हणतात.
0: बर,
1: चरक संहिता ही ऍक्च्युली आचार्य चरकनी नाही लिहिलेली, ती त्यांचे जे फॉलोअर होते, त्यांचे जे शिष्य होते अग्निवेश, ह्यांनी ते लिहिलेलं आहे. आणि चरक संहितामध्ये खूप काही दिलेलं आहे आपल्या दैनंदिन जीवनाबद्दल, फ्रॉम उठायचं कधी, इथून आपण झोपायचं कधी, किंवा वास जे पण आपण सर्जरीज वगैरे, ह्या सगळ्याबद्दल सुद्धा आचार्य चरकनी सगळ्या मेडिसिन, लिटरली कॅन्सर बद्दल सुद्धा त्यात त्यांनी मेन्शन केलेलं आहे.
0: तर एवढं त्यांचं महत्व आहे. तर मग आयुर्वेदामध्ये आपण आचार्य चरक यांच्या योगदानाचा इतिहास काय सांगू?
1: तर ड्युरिंग फर्स्ट अँड सेकंड CE, सो त्यावेळेस आचार्य चरक होते, तर त्यांचे खूप सारे शिष्य होते, त्यातून एक होते अग्निवेश, ज्यांनी हे सगळं नोट डाऊन केलं. त्यात खूप सारे चॅप्टर्स असे आहेत जे वन ऑन वन क्वेश्चन टाईप आहेत, की त्यांचे जे शिष्य एखादा प्रश्न विचारतात त्यांना, ते त्याचे उत्तर देतात. सो इट इज लाईक दिस, अशी ही चरक संहिता आहे. त्याच्यामध्ये टोटल 12,000 श्लोका दिलेले आहेत. तर पूर्ण चरक संहिता ही 8 पार्ट्समध्ये डिवायडेड आहे आणि 120 चॅप्टर्स आहेत त्यात. सो फर्स्ट आता सूत्रस्थान म्हणजे द बेसिक्स, तुम्ही कसं दिनचर्या, ऋतुचर्या, हे सगळे त्यात मेन्शन आहेत, 30 चॅप्टर आहेत त्यात. त्यानंतर हळूहळू पुढं जात जात निदानस्थान म्हणजे डिझीजचे स्टार्ट कसं होतं, तुम्ही काय खाल्ल्यानं कोणता डिझीज होतो. आता एक हा डिझीज ज्वर, लिटरली फर्स्ट चॅप्टर इज ज्वर, फीवर आपल्याला कसा येतो. तर फीवरचे पण खूप टाईप्स असतात, वेगवेगळ्या रिझन्सनं फीवर होतात, तर ते दिलेलं आहे त्यात. त्यानंतर शरीरस्थान, लहान बाळ कसं बनतं, आईच्या पोटात जे बाळ असतं ते त्याला कोणते कोणते गुण अफेक्ट करतात, मातृचे भाव, पितृचे भाव, हे सगळं त्यात मेन्शन्ड आहे. विमानस्थान, मेजरमेंट, त्यांनी हे सुद्धा सांगितले की आपल्या शरीराचं मेजरमेंट किती आहे, आपलं सत्वगुण म्हणजे सत्वगुण आपल्या मनामध्ये, हे सगळ्याचं त्यांनी मेजरमेंट एक दिलेलं आहे.
0: अच्छा.
1: आणि त्यानंतर इंद्रिय स्थान, तर त्यात आहे अरिष्ट. सो आजकाल आपण खूप जास्त मॉडर्नाइज होत चाललो, तर त्यात असं दिलंय की जेव्हा एखाद्या माणसाच्या जवळ त्याची डेथ येते त्यावेळेस तो माणूस कसा, काय काय आपल्याला सिम्टम्स दिसतात. सो इंद्रिय स्थानमध्ये अरिष्ट बद्दल सांगितले आणि इवन अबाउट इंद्रियस, की तुमचे डोळे कसे अफेक्ट करतात, कलर कसा होतो, तुम्हाला काय काय आवाज ऐकू येऊ शकतात, विच सेज दॅट एक 15 दिवसात, एक महिन्यात तुमची डेथ होईल. सो हे सगळे सायन्स त्यात दिलेले आहेत. मग कल्पस्थान, चिकित्सा स्थान, सिद्धिस्थान, सो हे सगळं त्यात ट्रीटमेंट मोडॅलिटीज, ऑल दिस इज एक्सप्लेन्ड.
0: म्हणजे त्यांनी एक असा ग्रंथ लिहिलेला आहे त्याच्यामध्ये हे सगळं मेन्शन केलंय, म्हणजे आयुर्वेदामध्ये खूपच त्यांचं मोठं योगदान आहे. तर आणि काय सांगू शकतो आपण यांच्याबद्दल, कारण मला माहिती नाही की किती लोकांना यांच्याबद्दल जास्त माहिती आहे.
1: तर चरक संहिता हे मूल ग्रंथ आहे, त्याच्यावर आपण कोणी पण काही पण प्रश्न नाही करू शकत. सो इट इज आप्त म्हणतात त्याला, त्याच्यात जे काही लिहिलंय ते सत्य, म्हणजे काही पण त्याच्यावर आपण एक प्रश्न करू शकत. सो त्यात सगळं दिलंय. आता फर्स्ट चॅप्टर आपण जर घेतला तर त्यात स्टार्टिंगला त्यांनी इन ब्रीफ मेन्शन केलंय की तुम्ही हे ड्रग्स ह्यासाठी घेऊ शकता, किंवा तुम्ही दात घासायला काय काय, आधीच्या जमान्यात काड्या वापरतो, टूथपेस्ट वगैरे नव्हतं. सो ऑल दॅट इज मेन्शन. त्यांनी इव्हन दंत म्हणजे ना चूर्णात, आपल्याकडं मॉडर्नाइज होऊन आपण टूथपेस्ट वापरतो, त्याच्या आधी आपण पावडर्स वापरत होतो, कोलगेटची वगैरे पावडर. सो त्यासाठी आपल्या टेस्ट अनुसार, आणि आयुर्वेदा इज पर्सनलाइज मेडिसिन, सो तुमची एक प्रकृती आहे, त्याच डिझीजसाठी तुम्हाला वेगळा ट्रीटमेंट दिले जाऊ शकतं. दुसऱ्यांना समजा ते त्यांची वेगळी प्रकृती आहे तर त्यांना वेगळं दिलं जाऊ शकतं. सो आणि आपल्याकडे आता जसं मी स्टार्टिंग सांगितलं, वाघभट, दॅट इज अष्टांग हृदय, ज्यांनी लिहिले अष्टांग हृदय आणि अष्टांग संग्रह, सुश्रुतने सुश्रुत संहिता लिहिले आणि आचार्य चरकांची चरक संहिता. सो सुश्रुतमध्ये मेनली ही हॅज फोकस्ड ऑन सर्जरी आणि वाघभट आहेत ते थोडे त्यांच्या टाईम नंतर आले, तर त्यांनी थोडं इन्फॉर्मेशन फ्रॉम चरक संहिता आणि थोडं फ्रॉम सुश्रुत संहिता घेऊन कंपाईल्ड त्यांनी बुक दिले. म्हणजे आत्ताच्या जनरेशनमध्ये आपण एवढं 112,000 श्लोका वाचून आपण नाही करू शकत. सो हे जे अष्टांग हृदय अष्टांग संग्रह आहे ते इन कंपाईल तुम्हाला दोन्ही पण इन्फॉर्मेशन त्यातून भेटून जातात.
0: अच्छा, जसं आयुर्वेदामध्ये दिनचर्या आणि ऋतुचर्याला हे फार महत्व आहे, तर त्याबद्दल आपण काय सांगू?
1: आता आपण जसं आपलं लाईफस्टाईल होत चालले, आपण ना सकाळी टाईमवर उठतो ना रात्री झोपतो, आपण कधी पण काही पण खातो, नाश्ता खूप सारे लोक करत नाहीत. आणि आपल्या संहितामध्ये दिलं आहे की भले तुम्ही एक टाईम जेवा पण व्यवस्थित जेवा. अर्ली मॉर्निंग मील इज व्हेरी इम्पॉर्टंट. तर स्टार्टिंग पासून त्यात असं सांगितलं ब्राह्मी मुहूर्ते उत्तिष्ठे, 1-4 ते 5 दरम्यान तुम्ही उठलं पाहिजे बिफोर द सनराईज, जे की आजकाल कोणी पण करत नाही. त्यानंतर मग त्यांनी दात कसे घासायचे, ते दात घासायची जी आपली काडी असते ती केवढी, त्याची थिकनेस किती असली पाहिजे, त्याची लेंथ किती असली पाहिजे, त्याला आपण सॉफ्ट कसं बनवायचं. त्यानंतर टंग क्लिनिंग टेक्निक्स ते सांगितलेले आहेत. त्यानंतर व्यायाम, अभ्यंग, उद्वर्तन. उद्वर्तन म्हणजे पावडर मसाज, आपण तेलाने मसाज केल्यानंतर पावडर मसाज सुद्धा केलं पाहिजे. व्यायाम पण आता जे लोक जिमला जातात हे सगळं करतात, तर ते खूप एक्सटेन्सिव्ह वर्कआउट होतं. त्यांनी स्पेसिफिकली मेन्शन केले की आपण आपल्या शक्तीच्या फक्त अर्धी शक्तीपर्यंत आपण व्यायाम केला पाहिजे. तुमच्या कपाळावर घाम आला की तुम्ही तिथंच तुमचं व्यायाम करणं स्टॉप केलं पाहिजे, कारण मग त्यानंतर मग त्याची ऍज सच गरज नाही आहे तुम्हाला टू रिमेन स्वस्थ.
0: ओके.
1: तर अजून खूप काही दिलंय त्यांनी. मग रात्रीचर्या पण मेन्शन केले, रात्री झोपायचं कधी, काय खाऊन झोपायचं, रात्री काय खायचं काय नाही खायचं. खूप सारे लोक रात्री दही खातात, तर इट इज स्ट्रिक्टली मेन्शन की रात्रीचं दही नाही खायचं. त्याच्यामुळे आपल्या बॉडीमध्ये जे स्रोतस असतात, म्हणजे स्रोतस इन द सेन्स वेसल्स किंवा जे काही हॉलो चॅनल्स असतात, ते ब्लॉक होऊन जातात. हां, आणि इवन निद्राबद्दल मेन्शन आहे, तर त्यांनी टाईप्स ऑफ निद्रा मेन्शन केले, तुम्ही कधी झोपलं पाहिजे कधी उठलं पाहिजे. आता खूप साऱ्या लोकांना काय होतं की त्यांना कामामुळे रात्रीचं झोपता येते, तर त्यांनी असं पण सांगितलं जर तुम्ही रात्री नाही झोपला तर नाश्ता करायच्या आधी एक तुम्ही समजा 6 तास झोपताय, तर त्याची अर्धी झोप तुम्ही घ्या आणि मग नाश्ता करा.
0: अच्छा.
1: सो तुम्हाला तेवढ्या झोपेचे जे पण फायदा होता तेवढंच तुम्हाला भेटून जाईल. सो त्यांनी इवन अडॅप्टेबल त्यांनी सगळ्या गोष्टी संहितामध्ये सांगितलेल्या आहेत. आणि इवन ऋतुचर्या म्हटलं तर जसे आता मराठी महिने आहेत आपले,

0: चैत्र वैशाख त्यानुसारच त्यांनी ऋतू सांगितलेले, सहा ऋतू सांगितलेले आहेत. आत्ता सध्या वर्षा ऋतू सुरू आहे, तर वर्षा ऋतूमध्ये पण त्यांनी वेगवेगळ्या मोडॅलिटी सांगितल्या आहेत. आणि एक मेन थिंग म्हणजे ऋतू हरितकी म्हणून एक कन्सेप्ट आहे. सो हरितकी एक असं ड्रग आहे टर्मेनिलिया चेब्युला म्हणून. तर हरितकी पथ्य आहे म्हणजे इट इज होलसम, कोणत्या पण ऋतूमध्ये आपण ते खाऊ शकतो. तर त्याला एव्हरी ऋतूमध्ये त्यांनी वेगवेगळ्या गोष्टीसोबत अनुपानासोबत खायला सांगितले. तर कधी हरितकी विथ गुळासोबत खाऊ शकतो, हरितकी विथ आपण साखरेसोबत खाऊ शकतो. ही जी आता वर्षा ऋतू चालू आहे तेव्हा हरितकी सैंधव लवण मिठासोबत खायला सांगितलं. तर त्याने काय होतं की आता जसं सीझन चेंज होतो, मागच्या सीझनमधून आपण ह्या सीझनमध्ये आलो तर आपली बॉडी लगेच अडॅप्ट होत नाही त्याला, म्हणून मग आजारी पडतो, आपल्याला ताप येतो, सर्दी होते. तर त्यासाठी ऋतू हरितकी आपण हे घरी जनरली लोकांनी खाल्लं पाहिजे. हे असं सगळं लिटरली तुम्ही जर बघायला गेला संहिता, इवन लेमन कॉमन पीपल जरी संहिता बघायला गेले तर त्यांनी जे वाचलं तर ते लेटर ते अप्लाय करू शकतात त्यांच्या लाईफ मध्ये. एवढं सिम्पल आणि अडॅप्टेबल आहे संहिता.
1: अच्छा, मग हे चरक जयंती निमित्त आपल्या केएलई बीएमके आयुर्वेदा कॉलेज आणि हॉस्पिटल येथे काही प्रोग्राम अरेंज केले होते का?
0: हो, तर आता चरक जयंती निमित्त स्पेशल आपताज आयुर्वेदा एक ट्रस्ट आहे, त्यांच्या अंडर आम्ही आयुर्ग्राम म्हणून एक इव्हेंट ऑर्गनाईज केलता.
1: बर.
0: सो तो दोन राऊंड मध्ये केलतो आम्ही. फर्स्ट होता आयुर्विद्यालय आणि सेकंड होता आयुर्ग्राम जे विलेज मध्ये झालं. तर त्याची ह्यावेळेची मेन थीम होती स्वस्थ इंद्रिय स्वस्थ इंडिया. तर स्वस्थ इंद्रिय तर जे आम्ही आयुर्विद्यालय कॉलेजमध्ये राऊंड केलो, फर्स्ट आम्ही सर्वे घेतला त्यात की तुमचे डोळे कसे आहेत, तुमचं हिअरिंग सेन्स कसं आहे, माइंड कसं आहे, अबाउट ऑल द फाईव्ह सेन्स ऑर्गन्स. तर त्यात आम्हाला असं कळून आलं की मोर देन 50% लोकांचं स्क्रीन टाईम 6 तासापेक्षा जास्त आहे. आफ्टर डुईंग 9 to 5 कॉलेज 6 तासापेक्षा जास्त, खूप थोड्या लोकांचं तर 12 आणि 13 तास होता. तर दिस इज व्हेरी अलार्मिंग, म्हणजे कॉलेज करून तुम्ही एवढा फोन वापरताय तर मग ह्याला कुठेतरी स्टॉप केलं पाहिजे. आणि फक्त स्टुडंट्सच नाही, बाकी मावशी वगैरे टीचर्स ह्या सगळ्यांचं पण खूप स्क्रीन युसेज होतं. ते सगळं पकडून परत तुम्ही क्लासमध्ये स्क्रीनवरच अभ्यास करता. सो ह्याच्यासाठी आम्ही मग काही मोडॅलिटीज काही चेंजेस केले. ते झालं, त्यानंतर परत इयरफोन युसेज. खूप सारे मुलं कुठं पण जावा चालत चालत म्हटलं तर इयरफोन घालूनच, कानांची काळजी वगैरे असा काही प्रकारच नाही. तर त्या फोन इयरफोन युसेज पण त्यांचा मोर देन 6-7 आवर्स होता डेली.
1: बापरे.
0: आणि लोकांना झोप व्यवस्थित नव्हती, रात्री 1-2 कोण लोक तर 4 वाजता झोपायची आणि सकाळी 9 कॉलेजला. दिस वॉज अ सर्वे आमचं फायंडिंग. तर त्यासाठी आम्ही 7 दिवस कॉलेजमध्ये फुल डिजिटल डिटॉक्स म्हणजे 9 to 1 o'clock काही पण फोन वापरायचा नाही. आम्ही फोन घेऊन लॉक करून ठेवत होतो सगळ्या क्लासेसचे फोन घेऊन.
1: अच्छा.
0: सो त्याने मग खूप सारे लोकांना खूप फरक पडला, म्हणजे त्यांची ते फोन हातात लगेच फोन हातात घ्यायची सवय, एक नोटिफिकेशन आला तर फोन बघायचा. सो ही सवय त्यांची कुठेतरी कमी झाली आणि झोप सुद्धा व्यवस्थित लागू लागली त्यांना. सो रात्रीचं उठणं किंवा बेडवर पडल्या झोपत होते ते, आय स्ट्रेन कमी होऊ लागला त्यांचा. सो अजून आम्ही वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज म्हणजे क्विझ कॉम्पिटिशन केले, स्लोगन रायटिंग पण आम्ही असं इनोव्हेटिव्ह हे केलं की त्यांना आम्ही टॉपिक किंवा काही पण आधी सांगितलेलं नव्हतं, आम्ही त्यांना क्लासमध्ये बोलवलं आणि मग त्यांना टॉपिक दिला. सो यू शुड तुम्ही तुमच्या मनाचा माइंडचा व्यवस्थित वापर केला पाहिजे आणि मग तुम्ही म्हणजे तुमच्या क्रिएटिव्हिटी नेला. बिकॉज कसं होतं आपण आधी सांगितलं तर ते AI वापरणार. सो आपल्याला त्यांच्या ओरिजिनल आयडिया नाही भेटत.
1: बरोबर.
0: सो आम्ही ते केलं. आणि हा जो आयुर्विद्यालय राऊंड होता तो खूप सक्सेसफुल झाला. आम्ही इवन मावशी आमचे गार्डनर्स वगैरे त्या सगळ्यांना पण टेक्निक सांगितले की तुम्ही आईची हेल्थ कशी चांगली ठेवायची. आणि जे मावशी गार्डनर्स वगैरे होते तर त्यांचं पायांची वगैरे हेल्थ खूपच जास्त खराब झाली होती, तर त्यांना आम्ही अभ्यंग रोज संध्याकाळी पायाला तेल लावून झोपायचं हे असे सगळे आम्ही ऍक्टिव्हिटीज केले. त्यांचे आम्ही इयर आणि आईस आमच्या OPD मध्ये जाऊन चेक केले. तर खूप साऱ्यांना कॅटरॅक्टचे इश्यूज, इयर रिलेटेड इश्यूज हे सगळे आम्हाला जसे जसे नोटीस झाले तसे तसे आम्ही त्यांना शिकवलं की तुम्ही होम बेसिसवर काय तुम्ही ट्रीटमेंट घेऊ शकता त्याला.
1: अच्छा.
0: जसं की तुम्ही कर्णपिच्छू म्हणून एक आहे, खूप साऱ्या लोकांना काय होतं की तुम्ही जर कानात तेल घातलं तर ते जास्त क्लीन झालं नाही की बॅक्टेरियल इन्फेक्शन होतं. सो त्याने जास्त त्रास होतो. कर्णपिच्छूमध्ये कॉटन स्वॅब असतं, त्याला फक्त कानावरती ठेवायचं, फक्त आपण इयरचा एरिया नरिश करू शकतो त्यांना. आणि आयसाठी व्हेरियस एक्सरसाइज सांगितले आम्ही त्यांना. सो हे सगळी आम्ही इन्क्लुडिंग फॅकल्टीज टू द व्हेरी ज्युनियर क्लास, फार्मसी स्टुडंट्स पण आहेत, त्यांना सगळ्यांना इन्वॉल्व करून आमचा आयुर्विद्यालय राऊंड सक्सेसफुल केला. त्यानंतर मग आयुर्वेद

0: ग्रामला गेलो आम्ही आम्ही मन्नूर विलेजमध्ये जाऊन हे स्टार्ट केलं इनिशिएटिव्ह. 7 डेज आम्ही तिथं जात होतो. तर एक 2 स्कूल्स होते तिथं, मराठी स्कूल आणि कन्नड स्कूल. लगभग 140 ते 150 मुलं होते. त्या सगळ्यांना आम्ही डे वाईज एक एक इंद्रिय शिकवत होतो. सो लहान मुलांचं पण आता काय होतं, गावामध्ये राहिल्यामुळं पेरेंट्स लक्ष देत नाही, तर फोनचा वापर त्यांचा सुद्धा खूप जास्त होता आणि अभ्यासाकडे लक्ष पण जास्त नव्हतं. सो आम्ही तिथं पण डिजिटल डिटॉक्स आम्ही चालू केला. संध्याकाळी फोन म्हणजे सगळ्या मुलांना आम्ही एक समुदाय भवन मध्ये बोलवत होतो. थोडे लोक ज्यांना अभ्यासात येत होते, थोडे लोक रिक्रिएशनल ऍक्टिव्हिटीज करत होते. फक्त आम्हाला कोणत्या पण डिव्हाइस पासून लांब ठेवायचं होतं. आणि इव्हन ओल्ड एज पीपलला आम्ही सांगितलेलं की स्ट्रिक्टली फोन वगैरे सगळं टीव्ही बंद करायचं आणि बाहेर येऊन तुम्ही तुमच्या मित्रांसोबत बसा. सो ऑल दिस, कारण काय होतं, एकाच घरात जास्त लोक असतात, फोन बघतात, टीव्ही बघतात,
1: होय ना, प्रत्यक्ष बोलणं होत नाही,
0: होतच नाही. त्यासाठी आम्ही हे इनिशिएटिव्ह घेतलं आणि इव्हन स्कूलमध्ये आम्ही त्यांना सगळं शिकवलं, ब्रशिंग टेक्निक्स पासून तेल मालिश कसं करायचं. आणि त्यांना आम्ही हे सुद्धा सांगितलं की तुम्ही घरी जाऊन तुमच्या आईला, आई जनरली शेतात जाते, कामं करतात, तर त्यांना तुम्ही हे सांगा, सो दॅट त्यांची पण हेल्थ तुमच्यासोबत जास्त चांगली राहील.
1: अच्छा, मग या सगळ्यांचा रिस्पॉन्स कसा भेटला तुम्हाला?
0: खूप चांगला रिस्पॉन्स भेटला. तर जे पण आम्ही विलेजमध्ये केलो, तर तिथले सरपंच, तिथले पीडीओ, तिथले स्टुडंट्स, प्रिन्सिपल्स खूप हॅपी होते सगळे. आम्हाला जाताना म्हणत होते की तुम्ही जाऊ नका, तुम्ही परत या. सो आणि स्टुडंट्स पण त्यांना रियालिटीमध्ये फील झालं की हा हे आमचं चुकत होतं आणि हे आम्ही बदललं पाहिजे, हे आम्ही असं चांगलं केलं पाहिजे.
1: अच्छा, म्हणजे हा उपक्रम तुमचा खूप छान गेला.
0: Yes.

0: मग इंद्रियाबद्दल तू बोलत होतीस, तर इंद्रिय म्हणजे नेमकं काय?
1: इंद्रिय म्हणजे आपल्या बॉडीमध्ये टोटल 11 इंद्रियज मेन्शन्ड आहेत.
0: बर.
1: सो 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय आणि 1 उभयेंद्रिय. सो कर्मेंद्रिय म्हणजे ज्याने आपण काम करतो, हात पाय गुद उपस्थ हे सगळे 5, आणि ज्ञानेंद्रिय म्हणजे आईज नोज टंग स्किन अँड इयर्स ऑल द सेन्स ऑर्गन्स, आणि उभयेंद्रिय जे हे सगळ्यांना जोडून ठेवतं ते आहे मनस. सो जर तुमचं माइंडच स्टेबल नसेल तर तुमचे इंद्रियापासून जे पण तुम्हाला मेसेजेस स्टिम्युलस भेटतंय ते तुमच्या माइंड. आणि आपल्या आयुर्वेदामध्ये माइंड म्हणजे मनस म्हणजे माइंड नाही, मनस म्हणजे ब्रेन आणि हृदय दोन्हीचा समावेश आहे त्यात. सो जर ते स्टिम्युलस जर तुमच्या मनसपर्यंत पोहोचतच नाही तर त्याचं आपण कर्मच नाही करू शकत. सो हे आहे इंद्रिय. आणि आपली जे पण आता जशी पण जीवनशैली चालू आहे त्यात इंद्रियाचा लक्ष कोणी पण ठेवत नाही. ना त्यांचे चक्षुरेंद्रिय आईचं लक्ष ठेवतात, बाकी कोणते कर्मेंद्रियाचं पण लक्ष ठेवत नाहीत, आणि त्यांनी त्यांच्या उभयेंद्रिय मनसचं पण लक्ष ठेवत नाही. सो खूप अलार्मिंग टाइम आहे. जेवढा पण आम्ही सर्वे कंडक्ट केला विलेजमध्ये आणि कॉलेजमध्ये आमच्या कॉलेजमध्ये, तर हे त्याचा जे पण आम्हाला फाइंडिंग भेटले हे खूपच आपल्याला विचार करण्यासाठी, म्हणजे आपण विचार केला पाहिजे की आपण कसं जगतोय आणि काय करतोय म्हणून.
0: मग काय नेमकी यांची काळजी घ्यावी लागते, कशी घ्यावी ती काळजी?
1: तर फर्स्टली आपण स्क्रीन आपण जे वापरतो, आता थोड्या लोकांचं काम स्क्रीनवरच असते, आपण त्याला काही पण चेंज नाही करू शकत. सो देयर इज अ 20-20-20 रूल. आफ्टर एव्हरी 20 मिनिट्स फॉर 20 सेकंड्स लुक 20 मीटर्स अवे.
0: अच्छा.
1: तर मग तुमचा जो आय स्ट्रेन आहे तो कुठेतरी कमी होतो, म्हणजे एक चेंज भेटतं. तुम्ही कुठेही लांब बघू शकता टू युअर नेचर आउटसाईड ऑर समवेअर अवे फ्रॉम द स्क्रीन. तर हे एक तुम्ही करू शकता टू टेक केअर ऑफ युअर आईज. रोज थंड पाण्याने आपण डोळे धुतले पाहिजेत. रोज सकाळी चिपडे वगैरे जे पण येतात ते व्यवस्थित काढले पाहिजेत. तसंच उठून इकडे तिकडे आपण फिरतो घरी, सो दिस इज रॉंग. तुम्ही पहिले तुमचे फेस वॉश करायचं, आईज वॉश करायचे, आणि डोळे चोळणं हे खूपच रॉंग प्रोसिजर आहे. आपण काही पण डोळ्यात गेलं तर आपण डोळे चोळतो, त्याच्यामुळे जास्तच आपल्याला इरिटेशन होते. सो कोल्ड वॉटरने वॉश करणं इज द बेस्ट टेक्निक यू कॅन डू. आणि त्यानंतर आपण आईसाठी आयुर्वेदामध्ये खूप सारे प्रोसिजर्स मेन्शन आहे. अश्वोतन मेन्शन आहे, अक्षी प्रक्षालन. तर त्यात आपण जर तुमच्या आजूबाजूला कुठं पण आयुर्वेदिक क्लिनिक असेल तर तिथं तुम्ही जाऊन एक 15 दिवसातनं, महिन्यातनं, 2 महिन्यातनं तिथनं तुम्ही प्रोसिजर्स करून घेऊ शकता. तर त्यात कसं होतं की तुमच्या प्रकृतीअनुसार ते ऑइल पोअर करतात तुमच्या डोळ्यांवर, त्याच्यामुळे मग जे पण इम्प्युरिटीज आहेत, जे पण दोष प्रकोप झालेले आहेत ते निघून जातं. सो इट इज व्हेरी बेनिफिशियल. आणि नेक्स्ट इंद्रिय म्हटलं नोज. सो त्यासाठी धूपन मेन्शन्ड आहे, नस्य मेन्शन्ड आहे, नासा ही शिरसोद्वार म्हणून सांगितलेलं आहे. सो नासाचं द्वार डायरेक्ट आपल्या हेडपर्यंत शिरसपर्यंत जात. सो नस्य खूपच इम्पॉर्टंट आणि व्हायटल प्रोसिजर आहे कोणत्या पण माइंड रिलेटेड डिसऑर्डरसाठी. इवन इन कोमा कंडिशन्स त्यांना तीक्ष्ण नस्य देतात, ज्याच्यामुळे त्यांचं सिच्युएशन जास्त बेटर होऊ शकते. आणि त्यानंतर कर्णपूरण, कर्ण अभ्यंग, ऑइल मसाज हे सगळं सांगितलेलं. आणि स्किनची काळजी घेणं पण तेवढंच इम्पॉर्टंट आहे. सनस्क्रीन वगैरे इट इज व्हेरी हार्मफुल, केमिकलयुक्त आहे. तर आपल्याला लेप मेन्शन्ड आहेत आयुर्वेदामध्ये. लेप फॉर स्किन वेगळे आहेत, लेप फॉर युअर फेस वेगळा आहे. तुम्हाला जास्त चांगलं तुमचं कॉम्प्लेक्शन करायचं त्यासाठी वेगळं आहे. काही तुम्हाला ॲक्ने, वल्गॅरिस किंवा काही डिझीज असेल त्यासाठी वेगळं लेप मेन्शन्ड आहे. सो हे सगळे जनरली फॉर इंद्रियस प्रोसिजर्स मेन्शन्ड आहेत. आणि मनससाठी पण आता आयुर्वेदामध्ये एक वेगळंच स्ट्रीम आलेला आहे आपल्याकडे, मानस रोग म्हणून. सो त्यामध्ये पण वेगवेगळ्या मोडॅलिटीज मेन्शन्ड आहेत अबाउट युअर मनस. प्राणायाम, योगा हे खूप खूप जास्तच इम्पॉर्टंट आणि आपल्याला उपयोगी आहे. ते आम्ही तिथं आम्ही जे आयुर्ग्राम केलं तिथं आम्ही प्राणायाम आणि श्लोका पठनं एव्हरीडे घेत होतो मुलांना. तर त्यामुळे त्यांचं कॉन्सन्ट्रेशन हे 7 दिवसात जास्त नाही पण थोडं बहुत तरी मुलं तिथं बसून अभ्यास करू लागलेत. फर्स्ट डे पासून लास्ट डे पर्यंत आमची जी अभ्यासासाठी जी मुलांची स्ट्रेंथ होती बऱ्यापैकी वाढलेली होती.
0: आयुर्वेदामध्ये जसं मी म्हटलं की दिनचर्या ऋतुचर्याला हे खूप महत्त्व आहे. मग आता आज आपण चरक जयंतीनिमित्त बोलतोय, म्हणजे आचार्य चरक यांच्याबद्दल आपण जाणून घेत आहोत. तर हे जे आचार्य चरक आहेत त्यांचं जे स्वास्थ्य होतं किंवा त्यांची जी प्रकृती होती किंवा त्यांचे जे सिद्धांत होते ते आपण आपल्या रुटीनमध्ये जर समाविष्ट करायचे असतील तर आपण कसं करू त्याला?
1: जास्त डिफिकल्ट त्यांना समावेश करणं जास्त काही डिफिकल्ट नाही. फक्त आपल्याला आपली इच्छा असली पाहिजे आणि आपण आपल्या दैनंदिन जीवनातून वेळ काढून स्वतःसाठी थोडासा वेळ दिला पाहिजे. तर त्यांनी व्हेरी सिम्पल थिंग्स, आपल्याला स्वस्थ राहायला जास्त काही नाही करावं लागत, फक्त आपल्याला आपली जे पण आपण खातो जे पण आपण करतो, आणि चरकनी हे सुद्धा मेन्शन केले की तुमचे कर्म कुठं ना कुठं आपल्याला अफेक्ट करतात. सो तुमचे कर्म जे काही तुम्ही करता कोणालाही वाईट नाही करायचं. तुम्ही रोज तुमचे पेरेंट्सचे गुरु वगैरे आहेत त्यांचे आशीर्वाद घेतले पाहिजेत, देवाची पूजा केली पाहिजे. हे सगळं जे सत्व आहे ते तुम्ही सत्वगुण प्राप्त केलं पाहिजे, ते तुम्ही सद्वृत्त केलं पाहिजे. सो हे सगळं मेन्शन आहे आपल्या जीवनात. कॉमन पीपलनी हे सगळं अडॅप्ट करणं इज नॉट डिफिकल्ट, तुम्ही करू शकता, फक्त तुमची इच्छा असली पाहिजे हे करायची.
0: कार्यक्रमाच्या शेवटी मधुरा आपण आपल्या लिस्नरना काय सांगू चरक जयंती निमित्त किंवा आचार्य चरक यांच्याबद्दल जा एखादा मेसेज?
1: स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम आतुरस्य विकार प्रशमनम च, हे चरक संहिताचं एक टॅगलाईन आहे की आपण स्वस्थ आहे तर आपण त्यात स्वस्थ कसं मेंटेन केलं ह्याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे, आणि जर आपण रोगी आहोत तर त्या रोगाला आपण प्रशमन, त्या रोगाला आपण कमी कसं केलं.

पुणे 90.4 FM वरती ऐकत होतो. चरक जयंती निमित्त हा विशेष कार्यक्रम होता ज्यामध्ये मधुरा कदम आपल्या सोबत होत्या, ज्या सेकंड इयर BMS चे स्टुडंट आहेत KLE BMK आयुर्वेदा कॉलेज आणि हॉस्पिटल येथे. तसेच KLE आयुर्ग्राम 3.0 टीमच्या त्या हेड आहेत. कसा होता आजचा एपिसोड जरूर कळवा, त्यासाठी नंबर आहे 9019904904. मनीषा पुन्हा येईल एक नवीन कार्यक्रम घेऊन, पण तोपर्यंत तुम्ही ऐकत रहा वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू. नमस्कार.

बेळगावमधील केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचं योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचं निदान करणं आणि योग्य उपचार करणं, तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव. फोन नंबर 08312486286.

आरोग्य हीच खरी संपत्ती. आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आता विश्वासाचं नाव केल अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च अंतर्गत केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल बेळगावी. आमच्याकडे अनुभवी डॉक्टर्सची टीम, सुसज्ज ओपीडी सेवा, आधुनिक निदान सुविधा, औषध वितरण सेवा आणि रुग्ण केंद्रित उपचार उपलब्ध आहेत. अलर्जी, त्वचा रोग, सांधेदुखी, मायग्रेन, श्वसनाचे आजार, पोटाचे विकार, महिला व बालरोग, जीवनशैलीशी संबंधित समस्या आणि दीर्घकालीन आजारांवर होमिओपॅथिक उपचार उपलब्ध. अधिक माहितीसाठी संपर्क करा केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, एअरपोर्ट रोड, बसवंत कुर्ची. फोन नंबर 9448141503 आणि 8123871607. निरोगी आयुष्यासाठी आजच भेट द्या.

0: ಲಭ್ಯ. ನಿಮ್ಮ ಬಾಯಿಯ ಸ್ವಚ್ಛತೆ ಆರೋಗ್ಯಕ್ಕೆ ರಹದಾರಿ. ನಮ್ಮ ವಿಳಾಸ KLE ವಿಶ್ವನಾಥ್ ಕತ್ತಿ ದಂತ ಮಹಾವಿದ್ಯಾಲಯ, KLE ಯೂನಿವರ್ಸಿಟಿ ಕ್ಯಾಂಪಸ್, ನೆಹರು ನಗರ್, ಬೆಳಗಾವಿ. ದೂರವಾಣಿ ಸಂಖ್ಯೆ 08312470362, ಮೊಬೈಲ್ ಸಂಖ್ಯೆ 9448998331.
1: ಕೆಎಲ್ಇ ಸಂಸ್ಥೆಯ ನೂತನ ತೋಟಗಾರಿಕೆ ವಿಜ್ಞಾನಗಳ ಮಹಾವಿದ್ಯಾಲಯ ಮತ್ತಿಕೊಪ್ಪ, ಬೆಳಗಾವಿ. ಬಿಎಸ್ಸಿ ಆನರ್ಸ್ ತೋಟಗಾರಿಕೆ 4 ವರ್ಷದ ಪದವಿ ಕೋರ್ಸ್. 2026-27 ಸಾಲಿನ ಪ್ರವೇಶಗಳು ಪ್ರಾರಂಭವಾಗಿವೆ. 10+2 PCMB, KCET ಮಾರ್ಗಸೂಚಿಗಳು ಹಾಗೂ ತೋಟಗಾರಿಕೆ ವಿಶ್ವವಿದ್ಯಾಲಯ ಬಾಗಲಕೋಟ್ ICAR ನಿಯಮಾವಳಿಗಳ ಪ್ರಕಾರ ಕೇವಲ ನಿರ್ದಿಷ್ಟ ಆಡಳಿತ ಮಂಡಳಿ ಕೋಟಾ, ಮ್ಯಾನೇಜ್ಮೆಂಟ್ ಕೋಟಾ ಸೀಟ್ಗಳು ಮಾತ್ರ ಲಭ್ಯ. ಅನುಭವಿ ಬೋಧಕ ವರ್ಗ, ಆಧುನಿಕ ಮೂಲ ಸೌಕರ್ಯ, ಸುಸಜ್ಜಿತ ಪ್ರಯೋಗಾಲಯಗಳು ಹಾಗೂ ಸಂಶೋಧನಾ ಕ್ಷೇತ್ರಗಳು. ವಿದ್ಯಾರ್ಥಿ ಮತ್ತು ವಿದ್ಯಾರ್ಥಿನಿಯರಿಗೆ ಪ್ರತ್ಯೇಕ ಹಾಸ್ಟೆಲ್ ಸೌಲಭ್ಯ ಹಾಗೂ ಇಂಟರ್ನ್ಶಿಪ್ ಕ್ಷೇತ್ರ ತರಬೇತಿ ಅವಕಾಶಗಳು. ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಸಂಪರ್ಕಿಸಿ ದೂರವಾಣಿ ಸಂಖ್ಯೆ 08337200120 ಹಾಗೂ ಮೊಬೈಲ್ ಸಂಖ್ಯೆ 9071000774.
2: आरोग्य क्षेत्रात आपले भविष्य घडवू इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी केले अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च बेळगावी अंतर्गत असलेल्या स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ तर्फे इंटिग्रेटेड BPH+MPH हा 5 वर्षांचा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. विज्ञान, वाणिज्य किंवा कला शाखेतून पूर्व विद्यापीठ शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येईल. तसेच डिप्लोमा पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना थेट दुसऱ्या वर्षात प्रवेशाची संधी उपलब्ध. पदवीधर विद्यार्थ्यांसाठी 2 वर्षाचा मास्टर ऑफ पब्लिक हेल्थ अर्थात MPH अभ्यासक्रमही उपलब्ध आहे. NIAC कडून A+ मानांकन प्राप्त विद्यापीठात जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा, अनुभवी व बहुविषयक प्राध्यापक वर्ग आणि समुदायाशी निगडीत शिक्षणाचा लाभ घ्या. काहेर हेल्थ अँड डेमोग्राफिक सर्वेलन्स साईटच्या माध्यमातून प्रत्यक्ष अनुभव मिळवा. तसेच थॉमस जेफरसन युनिव्हर्सिटी अमेरिका, उमेया युनिव्हर्सिटी स्वीडन, PHFI कॅम्पबेल साऊथ एशिया आणि इतर अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांबरोबरच्या सहकार्याचा लाभ घ्या. NIH, ICMR आणि UNSW ऑस्ट्रेलिया यासारख्या संस्थांच्या सहाय्याने राबवण्यात येणाऱ्या संशोधन प्रकल्पांमध्ये सहभागी होण्याची संधीही उपलब्ध. सरकारी विभाग, सार्वजनिक आरोग्य संस्था, संशोधन क्षेत्र, स्वयंसेवी संस्था आणि आरोग्य व्यवस्थापन अशा अनेक क्षेत्रात उज्ज्वल करिअरच्या संधी तुमची वाट पाहत आहेत. मग वाट कसली पाहताय? आजच ऑनलाइन अर्ज करा kaher.edu.in. अधिक माहितीसाठी भेट द्या काहेर GNMC कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. फोन नंबर 08312444444, एक्सटेन्शन 4327.
3: ಅವಳ ಪ್ರತಿಯೊಂದು ಹೆಜ್ಜೆಯು ಸೌಂದರ್ಯದೊಂದಿಗೆ ಜೊತೆಯಾಗಲಿ, ಪ್ರತಿಯೊಂದು ಕ್ಷಣವು ಸಂಭ್ರಮದಿಂದ ತುಂಬಿರಲಿ. ಏಕೆಂದರೆ PNG ತಂದಿದೆ ಕಾಲ್ಗೆಜ್ಜೆ ಮಹೋತ್ಸವ. ಸುಂದರವಾದ ಬೆಳ್ಳಿಯ ಕಾಲ್ಗೆಜ್ಜೆಗಳ ಮೇಕಿಂಗ್ ಚಾರ್ಜ್ ಮೇಲೆ ಬರೋಬ್ಬರಿ 100% ರಿಯಾಯಿತಿ. ಈ ವಿಶೇಷ ಆಫರ್ 31 ಆಗಸ್ಟ್ 2026 ಮಾತ್ರ. ಮೆಸ್ಸರ್ಸ್ ಪುರುಷೋತ್ತಮ್ ನಾರಾಯಣ್ ಗಾಡ್ಗಿಲ್ ಸರಾಫ್ ಮತ್ತು ಜುವೆಲ್ಲರ್ಸ್, ಸುವರ್ಣಮಯಿ ಶುದ್ಧತೆಯ ವೈಭವಶಾಲಿ ಪರಂಪರೆ. ನಿಯಮಗಳು ಅನ್ವಯ.

0: केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव।
1: कॅन्सर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटते।
0: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे नेहरू नगर बेळगाव येते।
0: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल्ड डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
0: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कॉलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार।
1: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव येते।
0: फोन नंबर 08312552500 आणि 2473777।
1: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099।
0: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव येते।

0: ಹಾಗಿದ್ರೆ ಮುಂದಿನ ಸಂಚಿಕೆಯಲ್ಲಿ ಮಾತನ್ನ ಮುಂದುವರಿಸ್ತೀನಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇವತ್ತಿನ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮುಗಿಸೋ ಸಮಯ ಬಂತು. ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಬಗ್ಗೆ ನಿಮ್ಮ ಅನಿಸಿಕೆ ಅಭಿಪ್ರಾಯ ಏನೇ ಇದ್ದರೂ 9019904904ಗೆ ಕರೆ ಮಾಡಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮುಗಿಸ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಹೀಗೆ ಕೇಳ್ತಾ ಇರಿ ಪ್ರೀತಿಯಿಂದ ವೇಣುಧ್ವನಿ 90.4 FM KLE ಕನಸು. ನಮಸ್ಕಾರ.
1: बेळगावमधील केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचे योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचे निदान करणं आणि योग्य उपचार करणं, तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव. फोन नंबर 0831 2486286.

0: बेळगावमधील केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचे योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचे निदान करणं आणि योग्य उपचार करणं, तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव. फोन नंबर 08312486286.
1: Attention all aspiring health leaders, here's an exciting opportunity from the School of Public Health under KLE Academy of Higher Education and Research, Belagavi. School of Public Health invites you to join the future public health leaders through its integrated BPH plus MPH program, a 5-year program open to students from all backgrounds. If you've completed pre-university college in science, commerce or arts, you're eligible to apply. And if you've completed a diploma, you can enter directly into the second year through lateral entry. Already a graduate? You're invited to join our 2-year MPH program. Study at a NAC A+ accredited university with world-class campus and infrastructure. You'll benefit from strong field-based learning and community engagement with multidisciplinary faculty. And you'll gain hands-on experience at the CAHED Health and Demographic Surveillance Site with national and international collaborations including TJU USA, Umeå University Sweden and more. Plus funded research projects supported by the NIH, ICMR and UNSW Australia. And the career opportunities are endless. Government and public sector roles, health departments, research centers, academics and even opportunities to pursue a PhD. So don't wait. Apply online today at kahe.edu.in. For more information, visit Kahe JNMC campus, Nehru Nagar, Belagavi or call 08312444444 extension 4327.
2: ಅವಳ ಪ್ರತಿಯೊಂದು ಹೆಜ್ಜೆಯು ಸೌಂದರ್ಯದೊಂದಿಗೆ ಜೊತೆಯಾಗಲಿ, ಪ್ರತಿಯೊಂದು ಕ್ಷಣವು ಸಂಭ್ರಮದಿಂದ ತುಂಬಿರಲಿ, ಏಕೆಂದರೆ ಪಿಎನ್ಜಿ ತಂದಿದೆ ಕಾಲ್ಗೆಜ್ಜೆ ಮಹೋತ್ಸವ. ಸುಂದರವಾದ ಬೆಳ್ಳಿಯ ಕಾಲ್ಗೆಜ್ಜೆಗಳ ಮೇಕಿಂಗ್ ಚಾರ್ಜ್ ಮೇಲೆ ಬರೋಬರಿ 100% ರಿಯಾಯಿತಿ. ಈ ವಿಶೇಷ ಆಫರ್ 31 ಆಗಸ್ಟ್ 2026 ಮಾತ್ರ. ಮೆಸ್ಸರ್ಸ್ ಪುರುಷೋತ್ತಮ್ ನಾರಾಯಣ್ ಗಾಡ್ಗಿಲ್ ಸರಾಫ್ ಮತ್ತು ಜುವೆಲ್ಲರ್ಸ್, ಸುವರ್ಣಮಯಿ ಶುದ್ಧತೆಯ ವೈಭವಶಾಲಿ ಪರಂಪರೆ. ನಿಯಮಗಳು ಅನ್ವಯ.

0: KLE Society's Dr. Prabhakar Kore Super Speciality Hospital. Cure for all health-related problems. Experienced doctors and ultra-modern facilities ke saath. KLE Society's Dr. Prabhakar Kore Super Speciality Hospital and Medical Research Center. Nehru Nagar, Pelagavi. Call 08312-473777.
1: केली संस्थेचे नूतन हॉर्टिकल्चर विज्ञान महाविद्यालय मत्तिकोप बेळगावी बीएससी ऑनर्स हॉर्टिकल्चर 4 वर्षाचा पदवी अभ्यासक्रम 2026 आणि 27 शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे. 10+2 PCMB पात्रता असलेल्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेशाची संधी. KCET मार्गदर्शक

आरोग्य हीच खरी संपत्ती. आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आता विश्वासाचं नाव केल अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च अंतर्गत केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल बेळगावी. आमच्याकडे अनुभवी डॉक्टर्सची टीम, सुसज्ज ओपीडी सेवा, आधुनिक निदान सुविधा, औषध वितरण सेवा आणि रुग्ण केंद्रित उपचार उपलब्ध आहेत. अलर्जी, त्वचा रोग, सांधेदुखी, मायग्रेन, श्वसनाचे आजार, पोटाचे विकार, महिला व बालरोग, जीवनशैलीशी संबंधित समस्या आणि दीर्घकालीन आजारांवर होमिओपॅथिक उपचार उपलब्ध. अधिक माहितीसाठी संपर्क करा केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, एअरपोर्ट रोड, बसवंत कुर्ची. फोन नंबर 9448141503 आणि 8123871607. निरोगी आयुष्यासाठी आजच भेट द्या. पहिल्यांदाच हुबळीमध्ये नवीन व युवा उद्योजक, स्टार्टअप व्यावसायिक तसेच स्वयंरोजगार सुरू करू इच्छिणाऱ्यांसाठी ही एक सुवर्ण संधी. तुमच्या कल्पनांचे उत्पन्नामध्ये रूपांतर करा. तुमच्या स्वप्नातील व्यवसायाचा भक्कम पाया घालण्यासाठी आणि उद्योजकीय कौशल्य विकसित करण्यासाठी विशेष एक दिवसीय स्किल डेव्हलपमेंट कार्यशाळा Empower 365, कल्पनेपासून कंपनीपर्यंत. रविवार दिनांक 18 ऑक्टोबर 2026 रोजी हुबळी येथे. यशस्वी आणि फायदेशीर उद्योजक होण्यासाठी आवश्यक कौशल्य विकसित करण्याची संधी गमवू नका. आजच आपले नाव नोंदवा. नोंदणीसाठी संपर्क 9513519666. गिकोना, सक्सेस स्ट्रॅटेजी. कर्नाटक लिंगायत शिक्षण संस्था बेळगावी, तुमच्या स्वप्नांचे रूपांतर वैद्यकीय व्यवसायात करा. केली नीट रिपीटर बॅच आता बेळगावीत प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे. केली विद्यार्थी तसेच गुणवंत विद्यार्थ्यांसाठी विशेष शुल्क सवलत. नीट 2026 मध्ये 400 पेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण. विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र वसतिगृहाची सुविधा. पहिली बॅच 3 ऑगस्ट 2026 पासून सुरू झाली आहे. उशीर करू नका. डॉक्टर होण्याच्या तुमच्या स्वप्नाकडे आजच पहिले पाऊल टाका. अधिक माहितीसाठी संपर्क 9912340868 आणि 9380560483.

0: केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय बेळगावी येते. जन्मलेल्या मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत दातांची ट्रीटमेंट, ज्यामध्ये दातांची स्वच्छता, दात काढणे आणि बसवणे, वाकडे दात सरळ रेषेत करणे, चिरलेले ओठ, अपघातामुळे डोकं, मान, चेहरा आणि तोंडाशी संबंधित सर्जिकल ट्रीटमेंट, डोळे, नाक आणि कान यांची कृत्रिम प्लेसमेंट, तोंडाच्या कर्करोगावरती उपचार, तसेच दातांचा पिवळेपणा दूर करणे आणि बरेच काही. या सर्व सुविधांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय, केएलई युनिव्हर्सिटी कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. आमचा फोन नंबर 08312470362 आणि 9448998331.
1: KLE is Dr. Prabhakar Kore Charitable Hospital, Nehru Nagar, Belgaum. 24 hours of free services for OPD and IPD patients. Free ECG, free X-ray, free sonography and free lab services are provided to the needy patients. General operations, cataract and C-sections are done free of cost. More than 70 lakhs of OPD patients and 6 lakhs of IPD patients have been benefited by KLE's Dr. Prabhakar Kore Charitable Hospital. Around 3 lakhs of free surgeries, 85,000 plus free deliveries, 45,000 plus free cataract operations have been conducted. To avail the free services and treatments, please contact 99726-91578 and 77954-35314.
2: ಅವಳ ಪ್ರತಿಯೊಂದು ಹೆಜ್ಜೆಯು ಸೌಂದರ್ಯದೊಂದಿಗೆ ಜೊತೆಯಾಗಲಿ, ಪ್ರತಿಯೊಂದು ಕ್ಷಣವೂ ಸಂಭ್ರಮದಿಂದ ತುಂಬಿರಲಿ, ಏಕೆಂದರೆ ಪಿಎನ್ಜಿ ತಂದಿದೆ ಕಾಲ್ಗೆಜ್ಜೆ ಮಹೋತ್ಸವ. ಸುಂದರವಾದ ಬೆಳ್ಳಿಯ ಕಾಲ್ಗೆಜ್ಜೆಗಳ ಮೇಕಿಂಗ್ ಚಾರ್ಜ್ ಮೇಲೆ ಬರೋಬ್ಬರಿ 100% ರಿಯಾಯಿತಿ. ಈ ವಿಶೇಷ ಆಫರ್ 31 August 2026 ಮಾತ್ರ. ಮೆಸ್ಸರ್ಸ್ ಪುರುಷೋತ್ತಮ್ ನಾರಾಯಣ್ ಗಾಡ್ಗಿಲ್ ಸರಾಫ್ ಮತ್ತು ಜ್ಯುವೆಲ್ಲರ್ಸ್, ಸುವರ್ಣಮಯಿ ಶುದ್ಧತೆಯ ವೈಭವಶಾಲಿ ಪರಂಪರೆ, ನಿಯಮಗಳು ಅನ್ವಯ.

0: अभ्यासक्रमही उपलब्ध आहे. NIIC कडून A+ मानांकन प्राप्त विद्यापीठात जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा, अनुभवी व बहुविषयक प्राध्यापक वर्ग आणि समुदायाशी निगडीत शिक्षणाचा लाभ घ्या. काहेर हेल्थ अँड डेमोग्राफिक सर्वेलन्स साइटच्या माध्यमातून प्रत्यक्ष अनुभव मिळवा. तसेच थॉमस जेफरसन युनिव्हर्सिटी अमेरिका, उमेअ युनिव्हर्सिटी स्वीडन, PHFI कॅम्पबेल साऊथ एशिया आणि इतर अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांबरोबरच्या सहकार्याचा लाभ घ्या. NIH, ICMR आणि UNSW ऑस्ट्रेलिया यासारख्या संस्थांच्या सहाय्याने राबवण्यात येणाऱ्या संशोधन प्रकल्पांमध्ये सहभागी होण्याची संधीही उपलब्ध. सरकारी विभाग, सार्वजनिक आरोग्य संस्था, संशोधन क्षेत्र, स्वयंसेवी संस्था आणि आरोग्य व्यवस्थापन अशा अनेक क्षेत्रात उज्ज्वल करिअरच्या संधी तुमची वाट पाहत आहेत. मग वाट कसली पाहताय? आजच ऑनलाईन अर्ज करा kaher.edu.in. अधिक माहितीसाठी भेट द्या काहेर JNMC कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. फोन नंबर 08312444444, एक्सटेन्शन 4327.
1: ಅವಳ ಪ್ರತಿಯೊಂದು ಹೆಜ್ಜೆಯು ಸೌಂದರ್ಯದೊಂದಿಗೆ ಜೊತೆಯಾಗಲಿ, ಪ್ರತಿಯೊಂದು ಕ್ಷಣವೂ ಸಂಭ್ರಮದಿಂದ ತುಂಬಿರಲಿ. ಏಕೆಂದರೆ PNG ತಂದಿದೆ ಕಾಲ್ಗೆಜ್ಜೆ ಮಹೋತ್ಸವ. ಸುಂದರವಾದ ಬೆಳ್ಳಿಯ ಕಾಲ್ಗೆಜ್ಜೆಗಳ ಮೇಕಿಂಗ್ ಚಾರ್ಜ್ ಮೇಲೆ ಬರೋಬರಿ 100% ರಿಯಾಯಿತಿ. ಈ ವಿಶೇಷ ಆಫರ್ 31 ಆಗಸ್ಟ್ 2026 ಮಾತ್ರ. ಮೆಸ್ಸರ್ಸ್ ಪುರುಷೋತ್ತಮ್ ನಾರಾಯಣ್ ಗಾಡ್ಗಿಲ್ ಸರಾಫ್ ಮತ್ತು ಜುವೆಲ್ಲರ್ಸ್, ಸುವರ್ಣಮಯ ಶುದ್ಧತೆಯ ವೈಭವಶಾಲಿ ಪರಂಪರೆ. ನಿಯಮಗಳು ಅನ್ವಯ.
2: ಕರ್ನಾಟಕ ಲಿಂಗಾಯತ್ ಎಜುಕೇಶನ್ ಸೊಸೈಟಿ ಬೆಳಗಾವಿ. ಟರ್ನ್ ಯೋರ್ ಡ್ರೀಮ್ ಇನ್ ಟು ಅ ಮೆಡಿಕಲ್ ಕರಿಯರ್. KLE NEET ರಿಪೀಟರ್ ಬ್ಯಾಚ್ ನಾವ್ ಇನ್ ಬೆಳಗಾವಿ. ಅಡ್ಮಿಷನ್ಸ್ ಆರ್ ನಾವ್ ಓಪನ್. ಸ್ಪೆಷಲ್ ಕನ್ಸೆಷನ್ಸ್ ಫಾರ್ KLE ಸ್ಟೂಡೆಂಟ್ಸ್ ಅಂಡ್ ಮೆರಿಟೋರಿಯಸ್ ಸ್ಟೂಡೆಂಟ್ಸ್. ಫ್ರೀ ಕೋಚಿಂಗ್ ಫಾರ್ ಸ್ಟೂಡೆಂಟ್ಸ್ ಹೂ ಸ್ಕೋರ್ಡ್ 400+ ಮಾರ್ಕ್ಸ್ ಇನ್ NEET 2026. ಸೆಪರೇಟ್ ಹಾಸ್ಟೆಲ್ ಫೆಸಿಲಿಟೀಸ್ ಫಾರ್ ಬಾಯ್ಸ್ ಅಂಡ್ ಗರ್ಲ್ಸ್. ಫಸ್ಟ್ ಬ್ಯಾಚ್ ಹ್ಯಾಸ್ ಆಲ್ರೆಡಿ ಕಮೆನ್ಸ್ಡ್ ಫ್ರಾಮ್ 3rd August 2026. ಡೋಂಟ್ ಡಿಲೇ, ಟೇಕ್ ದ ನೆಕ್ಸ್ಟ್ ಸ್ಟೆಪ್ ಟುವರ್ಡ್ಸ್ ಯೋರ್ ಡ್ರೀಮ್ ಆಫ್ ಬಿಕಮಿಂಗ್ ಅ ಡಾಕ್ಟರ್. ಫಾರ್ ಮೋರ್ ಇನ್ಫಾರ್ಮೇಷನ್ ಕಾಂಟ್ಯಾಕ್ಟ್ 9912340868 or 9380564

0: बेळगावमधील केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचं योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचं निदान करणं आणि योग्य उपचार करणं, तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव. फोन नंबर 08312486286.
1: ಅವಳ ಪ್ರತಿಯೊಂದು ಹೆಜ್ಜೆಯು ಸೌಂದರ್ಯದೊಂದಿಗೆ ಜೊತೆಯಾಗಲಿ, ಪ್ರತಿಯೊಂದು ಕ್ಷಣವೂ ಸಂಭ್ರಮದಿಂದ ತುಂಬಿರಲಿ. ಏಕೆಂದರೆ ಪಿಎನ್ಜಿ ತಂದಿದೆ ಕಾಲ್ಗೆಜ್ಜೆ ಮಹೋತ್ಸವ. ಸುಂದರವಾದ ಬೆಳ್ಳಿಯ ಕಾಲ್ಗೆಜ್ಜೆಗಳ ಮೇಕಿಂಗ್ ಚಾರ್ಜ್ ಮೇಲೆ ಬರೋಬ್ಬರಿ 100% ರಿಯಾಯಿತಿ. ಈ ವಿಶೇಷ ಆಫರ್ 31 August 2026 ಮಾತ್ರ. ಮೆಸ್ಸರ್ಸ್ ಪುರುಷೋತ್ತಮ್ ನಾರಾಯಣ್ ಗಾಡ್ ಗಿಲ್ ಸರಾಫ್ ಮತ್ತು ಜುವೆಲ್ಲರ್ಸ್, ಸುವರ್ಣಮಯಿ ಶುದ್ಧತೆಯ ವೈಭವಶಾಲಿ ಪರಂಪರೆ. ನಿಯಮಗಳು ಅನ್ವಯ.

कर्नाटक लिंगायत शिक्षण संस्था बेळगावी, तुमच्या स्वप्नांचे रूपांतर वैद्यकीय व्यवसायात करा. केली नीट रिपीटर बॅच आता बेळगावीत प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे. केली विद्यार्थी तसेच गुणवंत विद्यार्थ्यांसाठी विशेष शुल्क सवलत. नीट 2026 मध्ये 400 पेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण. विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र वसतिगृहाची सुविधा. पहिली बॅच 3 ऑगस्ट 2026 पासून सुरू झालीये. उशीर करू नका, डॉक्टर होण्याच्या तुमच्या स्वप्नाकडे आजच पहिले पाऊल टाका. अधिक माहितीसाठी संपर्क 9912340868 आणि 9380056483. केली संस्थेचे नूतन हॉर्टिकल्चर विज्ञान महाविद्यालय मत्तीकोप बेळगावी BSc ऑनर्स हॉर्टिकल्चर 4 वर्षाचा पदवी अभ्यासक्रम 2026 आणि 2027 शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे. 10+2 PCMB पात्रता असलेल्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेशाची संधी. KCET मार्गदर्शक तत्वे तसेच

0: 9072120 आणि 9071000074.
1: ಅವಳ ಪ್ರತಿಯೊಂದು ಹೆಜ್ಜೆಯು ಸೌಂದರ್ಯದೊಂದಿಗೆ ಜೊತೆಯಾಗಲಿ, ಪ್ರತಿಯೊಂದು ಕ್ಷಣವು ಸಂಭ್ರಮದಿಂದ ತುಂಬಿರಲಿ, ಏಕೆಂದರೆ ಪಿಎನ್ಜಿ ತಂದಿದೆ ಕಾಲ್ಗೆಜ್ಜೆ ಮಹೋತ್ಸವ. ಸುಂದರವಾದ ಬೆಳ್ಳಿಯ ಕಾಲ್ಗೆಜ್ಜೆಗಳ ಮೇಕಿಂಗ್ ಚಾರ್ಜ್ ಮೇಲೆ ಬರೋಬ್ಬರಿ 100% ರಿಯಾಯಿತಿ. ಈ ವಿಶೇಷ ಆಫರ್ 31 August 2026 ಮಾತ್ರ. ಮೆಸರ್ಸ್ ಪುರುಷೋತ್ತಮ್ ನಾರಾಯಣ್ ಗಾಡ್ ಗಿಲ್ ಸರಾಫ್ ಮತ್ತು ಜುವೆಲ್ಲರ್ಸ್, ಸುವರ್ಣಮಯ ಶುದ್ಧತೆಯ ವೈಭವಶಾಲಿ ಪರಂಪರೆ. ನಿಯಮಗಳು ಅನ್ವಯ.
2: नमस्कार, तुम्ही ऐकत वेणुधोनी 90.4 FM KLE कणसू. आजच्या विशेष कार्यक्रमामध्ये मनीषा तुमचं स्वागत करते. आज आपण चरक जयंतीबद्दल ऐकणार आहोत आणि या विषयावरती माहिती देण्यासाठी माझ्यासोबत आहेत मधुरा कदम, ज्या सेकंड इयरच्या स्टुडंट आहेत BAMS KLE BMK आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय येथे, तसेच KLE आयुग्राम 3.0 टीमच्या त्या हेड आहेत. मधुरा, वेणुधोनीच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे.
3: थँक्यू मॅम.
2: आज आपण चरक जयंतीबद्दल बोलणार आहोत, तर सर्वात आधी चरक जयंती म्हणजे काय आणि याचं महत्त्व काय आहे ते सांगून देऊया.
3: तर चरक जयंती जनरली बर्थ अॅनिव्हर्सरी आहे आचार्य चरक यांची. तर ही कधी सेलिब्रेट होते? नागपंचमी, श्रावण महिन्याचे शुक्ल संहिता आहे, अष्टांग हृदय आहेत, हे तीन मेन बृहत्रयी म्हणतात. तर त्यापैकी जनरल मेडिसिन आहे ती ज्या संहितामध्ये दिले ते आहे चरक संहिता. तर आचार्य चरक जे आहेत ते फादर ऑफ इंडियन मेडिसिन असं त्यांना म्हणतात.
2: बर,
3: चरक संहिता ही ऍक्च्युली आचार्य चरकने नाही लिहिलेली, ती त्यांचे जे फॉलोअर होते, त्यांचे जे शिष्य होते अग्निवेश, ह्यांनी ते लिहिलेलं आहे. आणि चरक संहितामध्ये खूप काही दिलेलं आहे आपल्या दैनंदिन जीवनाबद्दल, फ्रॉम उठायचं कधी, इथून आपण झोपायचं कधी, किंवा वास जे पण आपण सर्जरीज वगैरे, ह्या सगळ्याबद्दल सुद्धा आचार्य चरकांनी सगळ्या मेडिसिन, लिटरली कॅन्सर बद्दल सुद्धा त्यात त्यांनी मेन्शन केलेलं आहे.
2: तर एवढं त्यांचं महत्व आहे. तर मग आयुर्वेदामध्ये आपण आचार्य चरक यांच्या योगदानाचा इतिहास काय सांगू?
3: तर ड्युरिंग फर्स्ट अँड सेकंड CE, सो त्यावेळेस आचार्य चरक होते, तर त्यांचे खूप सारे शिष्य होते, त्यातून एक होते अग्निवेश, ज्यांनी हे सगळं नोट डाऊन केलं. त्यात खूप सारे चॅप्टर्स असे आहेत जे 1-on-1 क्वेश्चन टाईप आहे, की त्यांचे जे शिष्य एखादा प्रश्न विचारतात त्यांना, ते त्याचे उत्तर देतात. सो इट इज लाईक दिस, अशी ही चरक संहिता आहे. त्याच्यामध्ये टोटल 12,000 श्लोका दिलेले आहेत. तर पूर्ण चरक संहिता ही 8 पार्ट्स मध्ये डिवाइडेड आहे आणि 120 चॅप्टर्स आहेत त्यात. सो फर्स्ट आता सूत्रस्थान म्हणजे द बेसिक्स, तुम्ही कसं दिनचर्या ऋतुचर्या हे सगळे त्यात मेन्शन आहेत, 30 चॅप्टर आहेत त्यात. त्यानंतर हळूहळू पुढे जात जात निदानस्थान म्हणजे डिझीजचे स्टार्ट कसं होतं, तुम्ही काय खाल्ल्यानं कोणता डिझीज होतो. आता एक हा डिझीज ज्वर, लिटरली फर्स्ट चॅप्टर इज ज्वर, फीवर आपल्याला कसा येतो. तर फीवरचे पण खूप टाईप्स असतात, वेगवेगळ्या रिझन्सनं फीवर होतात, तर ते दिलेलं आहे त्यात. त्यानंतर शरीरस्थान, लहान बाळ कसं बनतं, आईच्या पोटात जे बाळ असतं ते त्याला कोणते कोणते गुण अफेक्ट करतात, मातृचे भाव, पितृचे भाव, हे सगळं त्यात मेन्शनड आहे. विमानस्थान मेजरमेंट, त्यांनी हे सुद्धा सांगितले की आपल्या शरीराचं मेजरमेंट किती आहे, आपलं सत्वगुण म्हणजे सत्वगुण आपल्या मनामध्ये, हे सगळ्याचं त्यांनी मेजरमेंट एक दिलेलं आहे.
2: अच्छा.
3: आणि त्यानंतर इंद्रिय स्थान, तर त्यात आहे अरिष्ट. सो आजकाल आपण खूप जास्त मॉडर्नाइज होत चाललो, तर त्यात असं दिलंय की जेव्हा एखाद्या माणसाच्या जवळ त्याची डेथ येते त्यावेळेस तो माणूस कसा, काय काय आपल्याला सिमटम्स दिसतात. सो इंद्रिय स्थान मध्ये अरिष्ट बद्दल सांगितले, आणि इवन अबाउट इंद्रियस, की तुमचे डोळे कसे अफेक्ट करतात, कलर कसा होतो, तुम्हाला काय काय आवाज ऐकू येऊ शकतात, विच सेज दॅट 15 दिवसात 1 महिन्यात तुमची डेथ होईल. सो हे सगळे सायन्स त्यात दिलेले आहेत. मग कल्पस्थान, चिकित्सा स्थान, सिद्धिस्थान, सो हे सगळं त्यात ट्रीटमेंट मोडॅलिटीज, ऑल दिस इज एक्सप्लेन्ड.
2: म्हणजे त्यांनी एक असा ग्रंथ लिहिलेला आहे त्याच्यामध्ये हे सगळं मेन्शन केलंय, म्हणजे आयुर्वेदामध्ये खूपच त्यांचं मोठं योगदान आहे. तर आणि काय सांगू शकतो आपण यांच्याबद्दल, कारण मला माहिती नाही की किती लोकांना यांच्याबद्दल जास्त माहिती आहे.
3: तर चरक संहिता हे मूल ग्रंथ आहे, त्याच्यावर आपण कोणी पण काही पण प्रश्न नाही करू शकत. सो इट इज आप्त म्हणतात त्याला, त्याच्यात जे काही लिहिलंय ते सत्य, म्हणजे काही पण त्याच्यावर आपण एक प्रश्न करू शकत. सो त्यात सगळं दिलंय. आता फर्स्ट चॅप्टर आपण जर घेतला तर त्यात स्टार्टिंगलाच त्यांनी इन ब्रीफ मेन्शन केले की तुम्ही हे हे ड्रग्स ह्यासाठी घेऊ शकता, किंवा तुम्ही दात घासायला काय काय आधीच्या जमान्यात काड्या वापरतो, टूथपेस्ट वगैरे नव्हतं. सो ऑल दॅट इज मेन्शन, त्यांनी इव्हन दंतमंजन चूर्ण, आता आपल्याकडं मॉडर्नाइज होऊन आपण टूथपेस्ट वापरतो, त्याच्या आधी आपण पावडर वापरत होतो, कोलगेटची वगैरे पावडर. सो त्यासाठी आपल्या टेस्ट अनुसार, आणि आयुर्वेदा इज पर्सनलाइज मेडिसिन, सो तुमची एक प्रकृती आहे, त्याच डिझीजसाठी तुम्हाला वेगळा ट्रीटमेंट दिले जाऊ शकतं. दुसऱ्यांना समजा ते त्यांची वेगळी प्रकृती आहे तर त्यांना वेगळं दिलं जाऊ शकतं. सो आणि आपल्याकडे आता जसं मी स्टार्टिंग सांगितलं, वाग्भट दॅट इज अष्टांग हृदय, ज्यांनी लिहिले अष्टांग हृदय आणि अष्टांग संग्रह, सुश्रुतने सुश्रुत संहिता लिहिले आणि आचार्य चरकांची चरक संहिता. सो सुश्रुतमध्ये मेनली ही हॅज फोकस्ड ऑन सर्जरी, आणि वाग्भट आहेत ते थोडे त्यांच्या टाइम नंतर आले, तर त्यांनी थोडं इन्फॉर्मेशन फ्रॉम चरक संहिता आणि थोडं फ्रॉम सुश्रुत संहिता घेऊन कंपाईल्ड त्यांनी बुक दिले. म्हणजे आत्ताच्या जनरेशनमध्ये आपण एवढं 112,000 श्लोक वाचून आपण नाही करू शकत. सो हे जे अष्टांग हृदय अष्टांग संग्रह आहे ते इन कंपाईल तुम्हाला दोन्ही पण इन्फॉर्मेशन त्यातून भेटून जातात.
2: अच्छा, जसं आयुर्वेदामध्ये दिनचर्या आणि ऋतुचर्याला हे फार महत्व आहे, तर त्याबद्दल आपण काय सांगू?
3: आता आपण जसं आपलं लाईफस्टाईल होत चालले, आपण ना सकाळी टाइमवर उठतो ना रात्री झोपतो, आपण कधी पण काही पण खातो, नाश्ता खूप सारे लोक करत नाहीत. आणि आपल्या संहितामध्ये दिलं आहे की भले तुम्ही एक टाइम जेवा पण व्यवस्थित जेवा, अर्ली मॉर्निंग मील इज व्हेरी इम्पॉर्टंट. तर स्टार्टिंग पासून त्यात असं सांगितले ब्राह्मी मुहूर्ते उत्तिष्ठे, 4 ते 5 दरम्यान तुम्ही उठलं पाहिजे बिफोर द सनराईज, जे की आजकाल कोणी पण करत नाही. त्यानंतर मग त्यांनी दात कसे घासायचे, ते दात घासायची जी आपली काडी असते ती केवढी, त्याची थिकनेस किती असली पाहिजे, त्याची लेंथ किती असली पाहिजे, त्याला आपण सॉफ्ट कसं बनवायचं, त्यानंतर टंग क्लिनिंग टेक्निक्स ते सांगितलेले आहेत, त्यानंतर व्यायाम, अभ्यंग, उद्वर्तन, उद्वर्तन म्हणजे पावडर मसाज, आपण तेलाने मसाज केल्यानंतर पावडर मसाज सुद्धा केलं पाहिजे. व्यायाम पण आता जे लोक जिमला जातात हे सगळं करतात तर ते खूप एक्सटेन्सिव्ह वर्कआउट होतं. त्यांनी स्पेसिफिकली मेन्शन केले की आपण आपल्या शक्तीच्या फक्त अर्धी शक्तीपर्यंत आपण व्यायाम केला पाहिजे. तुमच्या कपाळावर घाम आला की तुम्ही तिथंच तुमचं व्यायाम करणं स्टॉप केलं पाहिजे, कारण मग त्यानंतर मग त्याची ऍज सच गरज नाहीये तुम्हाला टू रिमेन स्वस्थ.
2: ओके.
3: तर अजून खूप काही दिलंय त्यांनी. मग रात्रीचर्या पण मेन्शन केले, रात्री झोपायचं कधी, काय खाऊन झोपायचं, रात्री काय खायचं काय नाही खायचं. खूप सारे लोक रात्री दही खातात, तर इट इज स्ट्रिक्टली मेन्शन की रात्रीचं दही नाही खायचं. त्याच्यामुळे आपल्या बॉडीमध्ये जे स्त्रोतस असतात, म्हणजे स्त्रोतस इन द सेन्स वेसल्स किंवा जे काही हॉलो चॅनल्स असतात, ते ब्लॉक होऊन जातात. हा, आणि इव्हन निद्राबद्दल मेन्शन आहे, तर त्यांनी टाईप्स ऑफ निद्रा मेन्शन केले, तुम्ही कधी झोपलं पाहिजे, कधी उठलं पाहिजे. आता खूप साऱ्या लोकांना काय होतं की त्यांना कामामुळे रात्रीचं झोपता येते, तर त्यांनी असं पण सांगितलं, जर तुम्ही रात्री नाही झोपला तर नाश्ता करायच्या आधी एक तुम्ही समजा 6 तास झोपताय, तर त्याची अर्धी झोप तुम्ही घ्या आणि मग नाश्ता करा.
2: अच्छा.
3: सो तुम्हाला तेवढ्या झोपेचे जे पण फायदा होता तेवढंच तुम्हाला भेटून जाईल. सो त्यांनी इव्हन अडॅप्टेबल त्यांनी सगळ्या गोष्टी संहितामध्ये सांगितलेल्या आहेत. आणि इव्हन ऋतुचर्या म्हटलं तर जसे आता मराठी महिने आहेत आपले चैत्र वैशाख, त्यानुसारच त्यांनी ऋतू सांगितलेले, 6 ऋतू सांगितलेले आहेत. आत्ता सध्या वर्षा ऋतू सुरू आहे, तर वर्षा ऋतूमध्ये पण त्यांनी वेगवेगळ्या मोडॅलिटी सांगितल्या. आणि एक मेन थिंग म्हणजे ऋतू हरितकी म्हणून एक कन्सेप्ट आहे. सो हरितकी एक असं ड्रग आहे टर्मेनिलिया चेप्युला म्हणून, तर हरितकी पथ्य आहे म्हणजे इट इज होलसम, इट कोणत्या पण ऋतूमध्ये आपण ते खाऊ शकतो. तर त्याला एव्हरी ऋतूमध्ये त्यांनी वेगवेगळ्या गोष्टीसोबत अनुपानासोबत खायला सांगितले. तर कधी हरितकी विथ गुळासोबत खाऊ शकतो, हरितकी विथ आपण साखरेसोबत खाऊ शकतो. ही जी आता वर्षा ऋतू चालू आहे तेव्हा हरितकी सैंधव लवण मिठासोबत खायला सांगितलं. तर त्याने काय होतं की आता जसं सीझन चेंज होतो, मागच्या सीझनमधून आपण ह्या सीझनमध्ये आलो तर आपली बॉडी लगेच अडॅप्ट होत नाही त्याला, म्हणून मग आजारी पडतो, आपल्याला ताप येतो, सर्दी होते. तर त्यासाठी ऋतू हरितकी आपण हे घरी जनरली लोकांनी खाल्लं पाहिजे. हे असं सगळं लिटरली तुम्ही जर बघायला गेला संहिता, इव्हन लेमन कॉमन पीपल जरी संहिता बघायला गेले तर त्यांनी जे वाचलं तर ते लिटर ते अप्लाय करू शकतात त्यांच्या लाईफमध्ये. एवढं सिम्पल आणि अडॅप्टेबल आहे संहिता.
2: अच्छा. मग हे चरक जयंती निमित्त आपल्या केली BMK आयुर्वेदा कॉलेज आणि हॉस्पिटल येथे काही प्रोग्राम अरेंज केले होते का?
3: हो, तर आता चरक जयंती निमित्त स्पेशल आपताज आयुर्वेदा एक ट्रस्ट आहे, त्यांच्या अंडर आम्ही आयुर्ग्राम म्हणून एक इव्हेंट ऑर्गनाईज केलता.
2: बर.
3: सो तो 2 राऊंड मध्ये केलतो आम्ही. फर्स्ट होता आयुर्विद्यालय आणि सेकंड होता आयुर्ग्राम जे विलेज मध्ये झालं. तर त्याची ह्यावेळेची मेन थीम होती स्वस्थ इंद्रिय स्वस्थ इंडिया. तर स्वस्थ इंद्रिय, तर जे आम्ही आयुर्विद्यालय कॉलेजमध्ये राऊंड केलो, फर्स्ट आम्ही सर्वे घेतला त्यात की तुमचे डोळे कसे आहेत, तुमचं हिअरिंग सेन्स कसं आहे, माइंड कसं आहे, अबाउट ऑल द फाईव्ह सेन्स ऑर्गन्स. तर त्यात आम्हाला असं कळून आलं की मोर देन 50% लोकांचं स्क्रीन टाईम 6 तासापेक्षा जास्त आहे आफ्टर डुईंग 9 to 5 कॉलेज. 6 तासापेक्षा जास्त, खूप थोड्या लोकांचं तर 12 आणि 13 तास होता. तर दिस इज व्हेरी अलार्मिंग, म्हणजे कॉलेज करून तुम्ही एवढा फोन वापरताय, तर मग ह्याला कुठेतरी स्टॉप केलं पाहिजे. आणि फक्त स्टुडंट्सच नाही, बाकी मावशी वगैरे, टीचर्स, ह्या सगळ्यांचं पण खूप स्क्रीन युसेज होतं. ते सगळं पकडून परत तुम्ही क्लासमध्ये स्क्रीनवरच अभ्यास करता. सो ह्याच्यासाठी आम्ही मग काही मोडॅलिटीज, काही चेंजेस केले. ते झालं, त्यानंतर परत इयरफोन युसेज. खूप सारे मुलं कुठं पण जावा, चालत चालत म्हटलं तर इयरफोन घालूनच, कानांची काळजी वगैरे असा काही प्रकारच नाही. तर त्या फोन इयरफोन युसेज पण त्यांचा मोर देन 6-7 आवर्स होता डेली.
4: बापरे.
3: आणि लोकांना झोप व्यवस्थित नव्हती, रात्री 1-2 कोण लोक तर 4 वाजता झोपायची, सकाळी 9 कॉलेजला. दिस वॉज अ सर्वे आमचं फायडिंग. तर त्यासाठी आम्ही 7 दिवस कॉलेजमध्ये फुल डिजिटल डिटॉक्स, म्हणजे 9 to 1 o'clock काही पण फोन वापरायचा नाही. आम्ही फोन घेऊन लॉक करून ठेवत होतो सगळ्या क्लासेसचे फोन घेऊन.
4: अच्छा.
3: सो त्याने मग खूप साऱ्या लोकांना खूप फरक पडला, म्हणजे त्यांची ते फोन हातात, लगेच फोन हातात घ्यायची सवय, एक नोटिफिकेशन आला तर फोन बघायचा. सो ही सवय त्यांची कुठेतरी कमी झाली आणि झोप सुद्धा व्यवस्थित लागू लागली त्यांना. सो रात्रीचं उठणं किंवा बेडवर पडल्या झोपत होते ते, आय स्ट्रेन कमी होऊ लागला त्यांचा. सो अजून आम्ही वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज, म्हणजे क्विझ कॉम्पिटिशन केले, स्लोगन रायटिंग पण आम्ही असं इनोव्हेटिव्ह हे केलं की त्यांना आम्ही टॉपिक किंवा काही पण आधी सांगितलेलं नव्हतं, आम्ही त्यांना क्लासमध्ये बोलवलं आणि मग त्यांना टॉपिक दिला. सो यू शुड, तुम्ही तुमच्या मनाचा, माइंडचा व्यवस्थित वापर केला पाहिजे आणि मग तुम्ही, म्हणजे तुमच्या क्रिएटिव्हिटीने लिहा. बिकॉज कसं होतं, आपण आधी सांगितलं तर ते AI वापरणार, सो आपल्याला त्यांच्या ओरिजिनल आयडिया नाही भेटत.
4: बरोबर.
3: सो आम्ही ते केलं. आणि हा जो आयुर्विद्यालय राऊंड होता तो खूप सक्सेसफुल झाला. आम्ही इवन मावशी, आमचे गार्डनर्स वगैरे, त्या सगळ्यांना पण टेक्निक सांगितले, तुम्ही आईची हेल्थ कशी चांगली ठेवायची. आणि जे मावशी गार्डनर्स वगैरे होते, तर त्यांचं पायांची वगैरे हेल्थ खूपच जास्त खराब झाली होती, तर त्यांना आम्ही अभ्यंग, रोज संध्याकाळी पायाला तेल लावून झोपायचं, हे असे सगळे आम्ही ऍक्टिव्हिटीज केले. त्यांचे आम्ही इयर आणि आईस आमच्या OPD मध्ये जाऊन चेक केले, तर खूप साऱ्यांना कॅटरॅक्टचे इश्यूज, इयर रिलेटेड इश्यूज, हे सगळे आम्हाला जसे जसे नोटीस झाले तसे तसे आम्ही त्यांना शिकवलं की तुम्ही होम बेसिसवर काय तुम्ही ट्रीटमेंट घेऊ शकता त्याला.
4: अच्छा.
3: जसं की तुम्ही कर्णपिच्छू म्हणून काय, खूप साऱ्या लोकांना काय होतं की तुम्ही जर कानात तेल घातलं तर ते जास्त क्लीन झालं नाही की बॅक्टेरियल इन्फेक्शन होतं, सो त्याने जास्त त्रास होतो. कर्णपिच्छूमध्ये कॉटन स्वॅब असतं, त्याला फक्त कानावरती ठेवायचं, फक्त आपण इयरचा एरिया नरिश करू शकतो त्यानं. आणि आयसाठी वेरियस एक्सरसाइज सांगितले आम्ही त्यांना. सो हे सगळी आम्ही, इन्क्लुडिंग फॅकल्टीज टू द व्हेरी ज्युनियर क्लास, फार्मसी स्टुडंट्स पण आहेत, त्यांना सगळ्यांना इन्वॉल्व्ह करून आमचा आयुर्विद्यालय राऊंड सक्सेसफुल केला. त्यानंतर मग आयुर्ग्रामला गेलो आम्ही. आम्ही मन्नूर व्हिलेजमध्ये जाऊन हे स्टार्ट केलं इनिशिएटिव्ह. 7 डेज आम्ही तिथं जात होतो. तर 2 स्कूल्स होते तिथं, मराठी स्कूल आणि कन्नड स्कूल. लगभग 140 to 150 मुलं होते. त्या सगळ्यांना आम्ही डे वाईज एक एक इंद्रिय शिकवत होतो. सो लहान मुलांचं पण आता काय होतं, गावामध्ये राहिल्यामुळं पेरेंट्स लक्ष देत नाही, तर फोनचा वापर त्यांचा सुद्धा खूप जास्त होता आणि अभ्यासाकडे लक्ष पण जास्त नव्हतं. सो आम्ही तिथं पण डिजिटल डिटॉक्स आम्ही चालू केला. संध्याकाळी फोन, म्हणजे सगळे मुलांना आम्ही एक समुदाय भवन मध्ये बोलवत होतो. थोडे लोक ज्यांना अभ्यासात येत होते आणि थोडे लोक रिक्रिएशनल ऍक्टिव्हिटीज करत होते. फक्त आम्हाला कोणत्या पण डिव्हाइस पासून लांब ठेवायचं होतं. आणि इवन ओल्ड एज पीपलला आम्ही सांगितलेलं की स्ट्रिक्टली फोन वगैरे सगळं, TV बंद करायचं आणि बाहेर येऊन तुम्ही तुमच्या मित्रांसोबत बसा. सो ऑल दिस, कारण काय होतं, एकाच घरात जास्त लोक असतात, फोन बघतात, टीव्ही बघतात,
4: होय ना, प्रत्यक्ष बोलणं होत नाही,
3: होतच नाही. त्यासाठी आम्ही हे इनिशिएटिव्ह घेतलं आणि इवन स्कूलमध्ये आम्ही त्यांना सगळं शिकवलं, ब्रशिंग टेक्निक्स पासून तेल मालिश कसं करायचं. आणि त्यांना आम्ही हे सुद्धा सांगितलं की तुम्ही घरी जाऊन तुमच्या आईला, आई जनरली शेतात जाते, कामं करतात, तर त्यांना तुम्ही हे सांगा, सो दॅट त्यांची पण हेल्थ तुमच्यासोबत जास्त चांगली राहील.
4: अच्छा. मग या सगळ्यांचा रिस्पॉन्स कसा भेटला तुम्हाला?
3: खूप चांगला रिस्पॉन्स भेटला. तर जे पण आम्ही व्हिलेजमध्ये केलो, तर तिथले सरपंच, तिथले PDO, तिथले स्टुडंट्स, प्रिन्सिपल्स खूप हॅपी होते सगळे. आम्हाला जाताना म्हणत होते की तुम्ही जाऊ नका, तुम्ही परत या. सो आणि स्टुडंट्स पण, त्यांना रियालिटीमध्ये फील झालं की हा, हे आमचं चुकत होतं आणि हे आम्ही बदललं पाहिजे, हे आम्ही असं चांगलं केलं पाहिजे.
4: अच्छा, म्हणजे हा उपक्रम तुमचा खूप छान गेला.
3: Yes.

0: मग इंद्रियाबद्दल तू बोलत होतीस, तर इंद्रिय म्हणजे नेमकं काय?
1: इंद्रिय म्हणजे आपल्या बॉडीमध्ये टोटल 11 इंद्रियज मेन्शन्ड आहेत.
0: बर.
1: सो 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय आणि 1 उभयेंद्रिय. सो कर्मेंद्रिय म्हणजे ज्याने आपण काम करतो, हात पाय गुद उपस्थ हे सगळे 5, आणि ज्ञानेंद्रिय म्हणजे आईज नोज टंग स्किन अँड इयर्स ऑल द सेन्स ऑर्गन्स, आणि उभयेंद्रिय जे हे सगळ्यांना जोडून ठेवतं ते आहे मनस. सर जर तुमचं माइंडच स्टेबल नसेल तर तुमचे इंद्रियापासून जे पण तुम्हाला मेसेजेस स्टिम्युलस भेटत आहे ते तुमच्या माइंड, आणि आपल्या आयुर्वेदामध्ये माइंड म्हणजे मनस म्हणजे माइंड नाही, मनस म्हणजे ब्रेन आणि हृदय दोन्हीचा समावेश आहे त्यात. सो जर ते स्टिम्युलस जर तुमच्या मनसपर्यंत पोहोचतच नाही तर त्याचं आपण कर्मच नाही करू शकत. सो हे आहे इंद्रिय, आणि आपली जे पण आता जशी पण जीवनशैली चालू आहे त्यात इंद्रियाचा लक्ष कोणी पण ठेवत नाही. ना त्यांचे चक्षुरेंद्रिय आईचं लक्ष ठेवतात, बाकी कोणते कर्मेंद्रियाचं पण लक्ष ठेवत नाहीत, आणि त्यांनी त्यांच्या उभयेंद्रिय मनसचं पण लक्ष ठेवत नाही. सो खूप अलार्मिंग टाइम आहे. जेवढा पण आम्ही सर्वे कंडक्ट केला विलेजमध्ये आणि कॉलेजमध्ये आमच्या कॉलेजमध्ये, तर हे त्याचा जे पण आम्हाला फाइंडिंग भेटले हे खूपच आपल्याला विचार करण्यासाठी, म्हणजे आपण विचार केला पाहिजे की आपण कसं जगतोय आणि काय करतोय म्हणून.
0: मग काय नेमकी यांची काळजी घ्यावी लागते, कशी घ्यावी ती काळजी?
1: तर फर्स्टली आपण स्क्रीन आपण जे वापरतो, आता थोड्या लोकांचं काम स्क्रीनवरच असते, आपण त्याला काही पण चेंज नाही करू शकत. सो देअर इज अ 20-20-20 रूल. आफ्टर एव्हरी 20 मिनिट्स फॉर 20 सेकंड्स लुक 20 मीटर्स अवे.
0: अच्छा.
1: तर मग तुमचा जो आय स्ट्रेन आहे तो कुठेतरी कमी होतो, म्हणजे एक चेंज भेटतं. तुम्ही कुठेही लांब बघू शकता, टू युअर नेचर आउटसाईड ऑर समवेअर अवे फ्रॉम द स्क्रीन. तर हे एक तुम्ही करू शकता टू टेक केअर ऑफ युअर आईज. रोज थंड पाण्याने आपण डोळे धुतले पाहिजेत, रोज सकाळी चिपडे वगैरे जे पण येतात ते व्यवस्थित काढले पाहिजेत. तसंच उठून इकडे तिकडे आपण फिरतो घरी, सो दिस इज रॉंग. तुम्ही पहिले तुमचे फेस वॉश करायचं, आईज वॉश करायचे, आणि डोळे चोळणं हे खूपच रॉंग प्रोसिजर आहे. आपण काही पण डोळ्यात गेलं तर आपण डोळे चोळतो, त्याच्यामुळे जास्तच आपल्याला इरिटेशन होते. सो कोल्ड वॉटरनी वॉश करणं इज द बेस्ट टेक्निक यू कॅन डू. आणि त्यानंतर आपण आईसाठी आयुर्वेदामध्ये खूप सारे प्रोसिजर्स मेन्शन्ड आहे, अश्वोतन मेन्शन्ड आहे, अक्षी प्रक्षालन. तर त्यात आपण जर तुमच्या आजूबाजूला कुठं पण आयुर्वेदिक क्लिनिक असेल तर तिथं तुम्ही जाऊन एक 15 दिवसातनं, महिन्यातनं, 2 महिन्यातनं तिथनं तुम्ही प्रोसिजर्स करून घेऊ शकता. तर त्यात कसं होतं की तुमच्या प्रकृतीअनुसार ते ऑइल पोअर करतात तुमच्या डोळ्यांवर, त्याच्यामुळे मग जे पण इम्प्युरिटीज आहेत, जे पण दोष प्रकोप झालेले आहेत ते निघून जातं. सो इट इज व्हेरी बेनिफिशियल. आणि नेक्स्ट इंद्रिय म्हटलं नोज, सो त्यासाठी धूपनं मेन्शन्ड आहे, नस्य मेन्शन्ड आहे, नासा ही शिरसोद्वार म्हणून सांगितलेलं आहे. सो नासाचं द्वार डायरेक्ट आपल्या हेडपर्यंत, शिरसपर्यंत जात. सो नस्य खूपच इम्पॉर्टंट आणि व्हायटल प्रोसिजर आहे कोणत्या पण माइंड रिलेटेड डिसऑर्डरसाठी. इवन इन कोमा कंडिशन्स त्यांना तीक्ष्ण नस्य देतात, ज्याच्यामुळे त्यांचं सिच्युएशन जास्त बेटर होऊ शकते. आणि त्यानंतर कर्णपूरण, कर्ण अभ्यंग, ऑइल मसाज हे सगळं सांगितलेलं. आणि स्किनची काळजी घेणं पण तेवढंच इम्पॉर्टंट आहे. सनस्क्रीन वगैरे इट इज व्हेरी हार्मफुल, केमिकल युक्त आहे. तर आपल्याला लेप मेन्शन्ड आहेत आयुर्वेदामध्ये, लेप फॉर स्किन वेगळे आहेत, लेप फॉर युअर फेस वेगळं आहे. तुम्हाला जास्त चांगलं तुमचं कॉम्प्लेक्शन करायचं त्यासाठी वेगळं आहे, काही तुम्हाला ॲक्ने वल्गॅरिस किंवा काही डिझीज असेल त्यासाठी वेगळं लेप मेन्शन्ड आहे. सो हे सगळे जनरली फॉर इंद्रियस प्रोसिजर्स मेन्शन्ड आहेत. आणि मनससाठी पण आता आयुर्वेदामध्ये एक वेगळंच स्ट्रीम आलेला आहे आपल्याकडे, मानस रोग म्हणून. सो त्यामध्ये पण वेगवेगळ्या मोडॅलिटीज मेन्शन्ड आहेत अबाउट युअर मनस. प्राणायाम, योगा हे खूप खूप जास्तच इम्पॉर्टंट आणि आपल्याला उपयोगी आहे. ते आम्ही तिथं आम्ही जे आयुर्ग्राम केलं तिथं तिथं आम्ही प्राणायाम आणि श्लोका पठन एव्हरीडे घेत होतो मुलांना. तर त्यामुळं त्यांचं कॉन्सन्ट्रेशन हे 7 दिवसात जास्त नाही पण थोडं बहुत तरी मुलं तिथं बसून अभ्यास करू लागलीत. फर्स्ट डे पासून लास्ट डे पर्यंत आमची जी अभ्यासासाठी जी मुलांची स्ट्रेंथ होती बऱ्यापैकी वाढलेली होती.
0: आयुर्वेदामध्ये जसं मी म्हटलं की दिनचर्या ऋतुचर्याला हे खूप महत्त्व आहे, मग आता आज आपण चरक जयंतीनिमित्त बोलतोय म्हणजे आचार्य चरक यांच्याबद्दल आपण जाणून घेत आहोत. तर हे जे आचार्य चरक आहेत त्यांचं जे स्वास्थ्य होतं किंवा त्यांची जी प्रकृती होती किंवा त्यांचे जे सिद्धांत होते ते आपण आपल्या रुटीनमध्ये जर समाविष्ट करायचे असतील तर आपण कसं करू त्याला?
1: जास्त डिफिकल्ट त्यांना समावेश करणं जास्त काही डिफिकल्ट नाही, फक्त आपल्याला आपली इच्छा असली पाहिजे आणि आपण आपल्या दैनंदिन जीवनातून वेळ काढून स्वतःसाठी थोडासा वेळ दिला पाहिजे. तर त्यांनी व्हेरी सिम्पल थिंग्स, आपल्याला स्वस्त राहायला जास्त काही नाही करावं लागत, फक्त आपल्याला आपली जे पण आपण खातो जे पण आपण करतो. आणि चरकनी हे सुद्धा मेन्शन केले की तुमचे कर्म कुठं ना कुठं आपल्याला अफेक्ट करतात. सो तुमचे कर्म जे काही तुम्ही करता कोणालाही वाईट नाही करायचं. तुम्ही रोज तुमच्या पेरेंट्सचे गुरु वगैरे आहेत त्यांचे आशीर्वाद घेतले पाहिजेत, देवाची पूजा केली पाहिजे. हे सगळं जे सत्व आहे ते तुम्ही सत्वगुण प्राप्त केलं पाहिजे, ते तुम्ही सद्वृत्त केलं पाहिजे. सो हे सगळं मेन्शन आहे आपल्या जीवनात. कॉमन पीपलनी हे सगळं अडॅप्ट करणं इज नॉट डिफिकल्ट, तुम्ही करू शकता, फक्त तुमची इच्छा असली पाहिजे हे करायची.
0: कार्यक्रमाच्या शेवटी मधुरा आपण आपल्या लिस्नरना काय सांगू चरक जयंती निमित्त किंवा आचार्य चरक यांच्याबद्दल जाय का मेसेज?
1: स्वस्तस्य स्वास्थ्य रक्षणम आतुरस्य विकार प्रशमनम च, हे चरक संहिताचं एक टॅगलाईन आहे की आपण स्वस्थ आहे तर आपण त्यात स्वस्थ कसं मेंटेन केलं ह्याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. आणि जर आपण रोगी आहोत तर त्या रोगाला आपण प्रशमन, त्या रोगाला आपण कमी कसं केलं पाहिजे ह्याच्याकडे पण आपण लक्ष दिलं पाहिजे. जर तुम्ही स्वस्थ आहे तर तुम्ही किती दिवस स्वस्थ राहाल ह्याची गॅरंटी नाहीये. तर तुम्ही असंच राहिला तर एक ना एक दिवस तुम्ही रोगी व्हालच अकॉर्डिंग टू युअर टाइम.
0: हो ना.
1: तर स्वस्थ राहायला पण आपण काळजी घेतली पाहिजे आणि एफर्ट्स घेतले पाहिजेत.
0: थँक्यू सो मच मधुरा या कार्यक्रमाबद्दल वेळ दिला आणि चरक जयंती किंवा आचार्य चरक यांच्याबद्दलची सविस्तर माहिती आपल्या लिस्नर पर्यंत पोहोचवली त्याबद्दल.
1: थँक्यू मॅम.
0: हा होता आजचा विशेष कार्यक्रम जो आपण केली वेणुधोनी 90.4 FM वरती ऐकत होतो. चरक जयंती निमित्त हा विशेष कार्यक्रम होता ज्यामध्ये मधुरा कदम आपल्या सोबत होत्या, ज्या सेकंड इयर BAMS च्या स्टुडंट आहेत KLE BMK आयुर्वेदा कॉलेज आणि हॉस्पिटल येथे, तसेच KLE आयुर्ग्राम 3.0 टीमच्या त्या हेड आहेत. कसा होता आजचा एपिसोड जरूर कळवा, त्यासाठी नंबर आहे 9019904904. मनीषा पुन्हा येईल एक नवीन कार्यक्रम घेऊन, पण तोपर्यंत तुम्ही ऐकत रहा वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू. नमस्कार.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भ चैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी।
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर।
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777।

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी।
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर।
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777।

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.